0: रामकृष्ण हरी। धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेले की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात। या दरम्यान ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा आणि भक्ती असतात, या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या असतात। कोणी मोठे आणि किती वेळ थांबायचे, रिपीट, कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते। आयुष्याची गणित खर तर बोटावर मोजण्या इतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात। मनातल्या भावना वेळेवर व्यक्त न करणं, काही गोष्टी वेळेवर समजून न घेणं किंवा समजणं आयुष्यात खूप महत्वाचं असतं। नाहीतर खंत आयुष्यभर मनाला टोचत राहते। रामकृष्ण
1: रेडिओ मंदाबन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: शुभ दिन आयो। श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकता रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। शुभ दिन आयो रे आर्जे शुभांगी सोबत। आज 28 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी अत्यंत विशेष मानला जातो। जागतिक निसर्ग संवर्धन दिन। पृथ्वीवरच्या नैसर्गिक संसाधनांचं म्हणजेच पाणी, हवा, जमीन, जंगलं आणि प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो। निसर्गाचं रक्षण हीच मानवाची सुरक्षा हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे। जागतिक हेपेटायटिस दिन। यकृताच्या म्हणजे लिव्हरच्या आरोग्याविषयी आणि हेपेटायटिस या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो। हेपेटायटिस बी विषाणूचा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉ बारुक ब्लंबरबर्ग यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो। आज चित्रपट जगतातील एका अष्टपैलू महानायकाचा वाढदिवस आणि एका थोर शास्त्रज्ञाची जयंती आहे। धनुष। दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिभावान राष्ट्रीय पुरस्कार विजेते अष्टपैलू अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक कोलावरी डी या गाण्याने जगभर धुमाकूळ घालणारे आणि रांझणा, अतरंगी रे सारख्या चित्रपटातून आपल्या कसदार अभिनयाची छाप पाडणारे धनुष यांचा 43वा वाढदिवस आज ते साजरा करत आहेत। डॉ बारुक सॅम्युअल ब्लंबरबर्ग, अमेरिकन शास्त्रज्ञ ज्यांनी हेपेटायटिस बी विषाणूचा शोध लावला आणि त्याची लस विकसित केली ज्यामुळे जगातील कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले, त्यांच्या या महान शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। आजच्या दिवशी आपण भारताच्या साहित्यातील एक प्रखर आणि उपेक्षितांचा आवाज बनलेल्या महानायिकेचं स्मरण करतो, महाश्वेता देवी। भारतातील थोर बंगाली लेखिका, सामाजिक कार्यकर्ता आणि प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासी महिला आणि समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी वाहिलं। त्यांच्या 1084 की मा आणि रुदाली यासारख्या साहित्याने भारतीय समाजाला अंतर्मुख केलं। 2016 आजच्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला। आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी निसर्गाविषयी मांडलेला एक अजरामर विचार, हा निसर्ग प्रत्येक माणसाची गरज पूर्ण करण्यासाठी खंबीर आहे पण कोणत्याही माणसाचा लोभ पूर्ण करण्यासाठी नाही। हा विचार आपल्याला शिकवतो की निसर्गाकडून घेताना आपण त्याचा आदर केला पाहिजे आणि त्याचं रक्षणसुद्धा केलंच पाहिजे। आजची बोधकथा, एकदा एक राजा आपल्या सैनिकांसह राज्याचा दौरा करत एका गावातून जात होता। वाटेत त्याने पाहिलं की एक अतिशय वृद्ध माणूस ज्याचे हात थरथरत आहेत आणि पाठीला बाक आलाय, तो जमिनीवर आंब्याचं छोटंसं रोपटं लावण्यात मग्न होता। राजा त्या वृद्धाजवळ गेला आणि हसून म्हणाला, बाबा तुमचं वय झालंय आता, हे आंब्याचं झाड मोठं व्हायला त्याला फळं यायला किमान 10 ते 15 वर्षे लागतील. तोपर्यंत तुम्ही हे फळ खायला जिवंत असाल का? मग एवढ्या कडक उन्हात हे कष्ट कशासाठी करताय? तो वृद्ध माणूस शांतपणे हसला आणि म्हणाला, महाराज, आज मी जी फळं खातोय ती झाडं माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी लावली होती. त्यांनी कष्ट केले म्हणून आज मला गोड फळं खायला मिळाली. मग आज मी झाड लावलं तर त्याची फळं माझ्या येणाऱ्या पिढीला, माझ्या नातवंडांना मिळतील. निसर्गाचा हाच नियम आहे. आपण फक्त स्वतःचा नाही तर आपल्यानंतर येणाऱ्या जगाचा सुद्धा विचार केलाच पाहिजे. वृद्धाचं हे नितांत सुंदर आणि विचार करायला लावणारं उत्तर ऐकून राजा थक्क झाला. राजाने त्या वृद्धाच्या विचारांचा आदर करत त्याला सोन्याची मोहोर बक्षीस म्हणून दिली. आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आपल्याला खूप मोठी शिकवण देते. आपण आज जे निसर्गाचं सौंदर्य अनुभवत आहोत ते आपल्या पूर्वजांनी राखलं म्हणूनच आज आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचा नाश न करता एका झाडाचं रोपण करून किंवा पाण्याचा अपव्यय टाळून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक सुंदर पृथ्वी ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आज 28 जुलैचा हा दिवस आपल्याला निसर्गाचं ऋण जपण्याची आणि महाश्वेता देवी यांच्याकडून उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 151.8 FM, ऑलवेज हैड टची।
1: श्री राम समर्थ। नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे। गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते। कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात, ते कुठून येतात ते कळत नाही। म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही, मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार। मी बोलतो कसा, माझे मन कुठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे। नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो। स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो। त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते। आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो, न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही। प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे का? आपले कुठे चुकते ते पहावे आणि जे चुकते ते सुधारावे। प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते। मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले। जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते। मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही। मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा। मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही। जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच। मला रामा वाचून दुसरे जीवलग कोणी नाही। देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही। तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही। रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका। जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे। जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या। माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल। माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते। ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे। मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका। तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो। शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी सांभाळीन। आजचे बोधवचन: जेथे नाम तेथे मी, हा भरवसा बाळगून असावे तुम्ही। जानकी जीवन स्मरण।

0: गीताई अध्याय 10 विभूति चिंतन अथवा विभूति योग। श्री भगवान मनाले, फिरुणी सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुझ, राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो, न देव जाणती माझा प्रभाव न महर्षीही, सर्वथा मीचि देवांचे महर्षींचे ही मूळगी, ओळखे जो अजन्मा मी स्वयंभू विश्वचालक, निर्मोहतो मनुष्यात सुटला पातकातुनी, बुद्धि निर्मोहता ज्ञान सत्यता शम निग्रह, जन्मनाश सुखे दुखे लाभालाभ भया भय, तपदातृत्व संतोष अहिंसा समता क्षमा, माझ्याची पासुनी भूती भाव हे वेग वेगळे, महर्षी सात पूर्वींचे चौघे मनू तसे चिते, माझे संकल्पिले भाव ज्यांची लोकांत ही प्रजा, हा योग युक्त विस्तार माझा जो नीट ओळखे, त्यास निष्कंप तो योग लाभे या तन संशय, सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासुनी, हे ओळखूनी भक्तीने जाणते भजती मज, चित्ते प्राणे जसे मीची एकमेकांस बोधिती, भरुणी कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती, असे जे रंगले नित्य भजती प्रीतीपूर्वक, त्यास मी भेटवी माते देवुनी बुद्धियोगतो, करुणी करुणा त्यांची हृदये राहुनी स्वये, तेजस्वी ज्ञान दीपाने अज्ञान तम घालवी। अर्जुन म्हणाला, पवित्र तू परब्रह्म थोर ते मोक्षधाम तू, आत्मा नित्य अजन्मा तू विभू देवादि दिव्य तू, ऋषी एक मुखे गाती तसे असित देवल, व्यास नारद देवर्षी तू ही आपन सांगसी, मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगसी मज, देवदानव कोणी ही तुझे रूप न जानती, जानसी ते तुझे तूची प्रत्यक्ष पुरुषोत्तमा, देव देवा जगन्नाथा भूतेशा भूत भावना, विभूती आपुल्या दिव्य मज निशेष सांगतु, ज्यांनी हे विश्व तू सारे राहिलास भरुणीया, योगेश्वरा कसे जानू चिंतनी चिंतनी तुझ, कोण्या कोण्या स्वरूपात करावे ध्यान मी तुझे, त्या विभूती तसा योग आपुला तो सविस्तर, पुन्हा सांग नभे तृप्ती सेविता वचनामृत। श्री भगवान म्हणाले, बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चित्या तुझ, माझा विभूती विस्तार न संपेची कुठे कधी, राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी, भूतमात्रास मी मूळ मध्यमी मीची शेवट, आदित्यात महाविष्णो ज्योतिष्मंतात सूर्य मी, मरीची मुख्य वायूत मी नक्षत्रात चंद्रमा, मी साम वेद वेदांत असे देवांत इंद्र मी, चेतना मीची भूतांत मनते इंद्रियात मी, कुबेर यक्ष रक्षांत मी रुद्रात सदाशिव, वसंतु मी असे अग्नि असे उंचात मेरु मी, पुरोहितांत तू जान मुख्य तो मी बृहस्पती, सेनानित तसा स्कंद जलराशीत सागर, मी एकाक्षर वाणीत महर्षीत असे भृगु, जप मी सर्व यज्ञात मी स्थिरांत हिमालय, सर्व वृक्षात अश्वत्थ मी देवर्षीत नारद, मी चित्ररथ गंधर्वी सिद्धि कपिल मी मुनि, अश्वी उच्चैश्रवा जो मी निघालो अमृतातुनी, ऐरावत गजेंद्रात मी नरात नराधिप, मी कामधेनु गायीत आयुधी वज्र मी असे उत्पत्ति हेतु मी काम मी सर्पोत्तम वासुकी नागात शेष मी थोर जळी वरुण देवता पितरी अर्यमातो मी ओढणारांत मी यम असे दैत्यांत प्रल्हाद मोजणारांत काळ मी श्वापदांत असे सिंह पक्षांत खगराज मी वेगवंतात मी वायुशस्त्रवीरांत राम मी मत्स्यात मी असे नक्र नदी गंगा नद्यांत मी सृष्टीचे मी असे मूळ मुख मी ओघतो हि मी विद्यात आत्मविद्या मी वक्त्यांचा तत्ववाद मी समासांत असे द्वंद्व अक्षरांत अकार मी मीची अक्षयतो काळ विश्वकर्ता विराट स्वये सर्वनाशक मी मृत्यु होणारा जन्म मी असे वाणी श्री कीर्ती नारीत क्षमा मेधा धृती स्मृती सामांत मी बृहत्साम गायत्री मंत्र सार मी मी मार्ग शीर्ष मासात ऋतूत फुलला ऋतु द्युत मी छळणारांचे तेजस्म्यातील तेज मी सत्व मी सात्विकातील जय मी आणि निश्चय मी वासुदेव वृष्णीत पांडवात धनंजय मुनीत मुनी मी व्यास कवीत उषणा कवी दंड मी दमवंतांचा विषयेच्छु सधर्म मी मुगूढात मौन मी थोर ज्ञात्यांचे ज्ञान मी असे तसेचि सर्वभूतांचे बीजजेते हि जान मी माझ्यावीन नसे काही लेश मात्र चराचरी माझ्या दिव्य विभूतीस नसे अंथ कुटेची तो तरी विभूती विस्तार हा मी थोड्यात बोलिलो विभूतियुक्त जीवस्तु लक्ष्मीवंत उदात्तवा माझ्याची किरणातूनी निघाली जाणती असे अथवा काय हे फार जानुनी करिशील तू एकांशे विश्व हे सारे व्यापुनी उरलोचि मी अध्याय दहावा समाप्त।
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

0: কৃষি সন্দেশ।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, एकीकृत रासायनिक सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि आपण या पद्धतीने जर का वापर केला तर आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं, आता वेगळं सांगायची गरज राहिली नाही। आणि जेव्हा सेंद्रिय खताचा उल्लेख होतो त्याच्यामध्ये कंपोस्ट खत जे आहे ते अतिशय एक महत्त्वाचं खत, तर त्याच्यावर पुसद येथील जे कास्तकार आहेत नारायण देवराव पांढरी पांडे यांनी एक वायजीवी पद्धत जी आहे कंपोस्टची, ती आपली त्याची संकल्पना मांडली आणि आज ती मोठ्या प्रमाणात शेतकरी स्वीकारत आहेत। ती कंपोस्ट बनवण्याची पद्धत म्हणजे नॅडेप कंपोस्ट। तर हे जे नॅडेप कंपोस्ट आहे याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। नॅडेप पद्धतीनं जर कंपोस्ट तयार करायचं असेल तर साधारणतः 12 फूट लांब, 5 फूट रुंद, 3 फूट उंच असा हौद किंवा टाकं जे आहे ते जमिनीच्या वर त्याचं बांधकाम आपल्याला करायचं असतं। भिंतीची जाडी ही जी आहे ती 9 इंच ठेवायची। ही टाकी बांधताना चारही भिंतींना विटाच्या रुंदीच्या आकाराची छिद्रे ठेवावी लागतात, यामुळे टाकीत काय होतं हवा खेळती राहते। या भिंतींना आतून बाहेरून शेण व पाणी याचं घट्ट मिश्रण करून लिंपून घ्यायचं। ह्या भिंती वाळल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी ही टाकी वापरण्यास सुरुवात करावी। नॅडेप पद्धतीनं टाकी भरण्यासाठी शेतातील टाकाऊ पदार्थ, पिकाची धसकटं, गवत, पिकाचे अवशेष, पराट्या, तुराट्या, उसाचे पाचट, चिपाड, गाईचं शेण इत्यादीचा वापर आपण करू शकतो। टाकी भरण्यापूर्वी टाकीच्या आतील भिंतीवर शेण पाणी याचं मिश्रण शिंपडायचं। टाकीत पहिला थर देताना शेतातील टाकाऊ पदार्थ, पिकाचे अवशेष याचा 6 इंच जाडीचा थर द्यायचा। यात कडुनिंबाची पाने, पळसाची हिरवी पाने ही सुद्धा मिसळवायची। दुसरा थर देताना 4 किलोग्रॅम गाईचं शेण अधिक 150 लिटर पाणी याचं मिश्रण करून सारख्या प्रमाणात शिंपडायचं। तिसरा स्तर जो आहे शेतातील कोरडी चाळलेली माती 50 ते 60 किलोग्रॅम सारख्या प्रमाणात पसरून त्यावर पाणी शिंपडायचं, त्यामुळे सर्व माती ओली होईल। अशा रीतीने 3 थराचा 1 थर समजून एका थरानंतर दुसरा थर याच पद्धतीने घेऊन टाकीवर 1.5 ते 2 फूट उंचवटा तयार केला पाहिजे। अशा रीतीने टाकी भरली की 400 ते 500 किलोग्रॅम मातीचा चिखल करून 3 इंच जाडीचा थर होईल असा पसरवावा आणि त्यावर शेणाने लिंपून घ्यायचं। 15 ते 20 दिवसात वरील ढीग 10 इंच खाली दबतो। अशा वेळी वरील प्रमाणे पुन्हा थर भरून घ्यावा व त्यावर शेणाने लिंपून घ्यावं। नॅडेप जे कंपोस्ट आहे तयार करताना जास्त उन्हामुळे शेणाने लिपलेल्या थराला भेगा जातात, अशावेळी ओलावा टिकून ठेवण्यासाठी शेण पाण्याच्या मिश्रणानं वरील थर जो आहे तो लिंपून घ्यावा। फारच ऊन असेल तर ढेगावर पाचटाचे आच्छादन करावं। टाकीत पहिला थर भरल्यानंतर 90 ते 120 दिवसात कंपोस्ट खत तयार होईल। ज्यावेळेस मातीचा रंग जेव्हा मातीला रंग येतो तेव्हा हे खत तयार झालं असं समजावं। हे खत सुकू नये, यामध्ये 15 ते 20% ओलावा राहावा, याकरता पाण्याचा शिडकावा देऊन याच्यामध्ये आपल्याला वापर करता येईल। आणि आपल्याला गरजेच्यानुसार याविषयी अधिक माहिती जर लागली तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला आणखी जास्त चांगल्या पद्धतीने याच्या संदर्भात माहिती मिळू शकते आणि आपण स्वतःही त्याच्यामध्ये जे आहे जर चांगल्या प्रकारचा कंपोस्ट पीठ उभारला हा नॅडेप कंपोस्ट पीठ आपलं पाहून आणखी शेतकरी त्याचा वापर वेगाने करू शकतात। म्हणून हा संदेश घ्या आणि गरजेनुसार याचा वापर करा आणि आपला फायदा करून घ्या। नमस्कार।
0: कृषी संदेश।
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली माणसं।

बंधूंनो, आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावं लागेल. आता झोपायला वेळ नाही. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली ही भारत माता हळूहळू नेत्र उघडतेय. ती काही काळ अंमल निद्रिस्त झाली होती इतकंच. उठा, तिला जाग करा आणि या नवजागृतीच्या संजीवनानं तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तिभावानं तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. निंदेचा शब्द उच्चारू नका. ओठ बंद ठेवा आणि हृदयाची कपाटं उघडा. मातृभूमीचा आणि अखिल जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना सगळी जबाबदारी आपल्याच शिरावर आहे अशीच धारणा असू द्या. वेदांताचा हा प्रकाश आणि जीवनादर्श घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवातील ईश्वरत्व जागृत करा. आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणं पुरे. आता आपल्या पायावर उभे राहा, मनुष्य बना. स्थिर बुद्धीचे व्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पवित्र व्हा. स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवा. तुमच्याकडे पैसा नसल्यामुळे, तुम्ही गरीब असल्यामुळेच तुम्ही हे कार्य करू शकाल. तुमच्यापाशी काही नसल्यानंच तुम्ही निष्कपट राहाल. तुम्ही निष्कपट असल्यामुळे तुम्ही त्यागाला सिद्ध व्हाल. हेच मला तुम्हाला सांगायचंय. वत्सांनो, दुःखी, गरीब, अज्ञानी यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या. हृदय इतकं व्याकुळ होऊ द्या. मन प्राण इतके पेवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ येईल आणि डोकं असं गरगरायला लागेल की वेड लागतंय की काय असं तुम्हाला वाटू लागेल. मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंतांच्या पादपद्मी निवेदन करा. तेव्हाच तुम्हाला ते शक्ती, सहाय्य आणि अदम्य उत्साह देतील. गेली 10 वर्ष माझा एकच मूलमंत्र होता, झुंजा. झुंजून पुढे जा. आजही मी पुन्हा तेच म्हणतो, झुंजा. झुंजत झुंजत पुढे जा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या, तेव्हा मी म्हणत होतो, झुंजत पुढे चला. आज आशेच्या प्रकाशांनी दशदिशा किंचित उजळल्या असताना सुद्धा माझा तोच एक मंत्र आहे, चला. झुंजत झुंजत पुढे चला. वत्सांनो, भिवू नका. उत्साहाने हृदय भरून घेऊन चारी दिशांना पसरा. काम करा, काम करा. नेतृत्व करत असतानाही सेवक बना, निस्वार्थ बना. आणि एखादा मित्र अन्य एखाद्या मित्राची त्याच्या पाठीमागे निंदा करू लागला तर ती कधीच ऐकू नका. अनंत धीर असू द्या. मग यश तुमचंच आहे, निश्चित. नेहमी सावध राहा. जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने टाळा. सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशानं उशिरा का होईना, पण यश आपलंच आहे हे निश्चित समजा. फक्त एकट्या आपल्यावरच सगळ्या कार्याची मदार आहे अशाच भावनेने काम करा. भावी 50 शतक तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. तेव्हा कंबर कसून कामाला लागा. तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील. सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढील सगळ्या समस्या सोडवतील. मी योजना तयार केली आहे आणि तिच्यासाठी माझं जीवन वाहिलेलं आहे. केंद्रोकेंद्री असे प्रसारक पसरतील आणि सगळं भारत वर्ष व्यापतील. आज आम्हाला सर्वस्वावर पाणी सोडून देशासाठी जीवन समर्पित करणारे काही तरुण हवेत. प्रथम त्यांच्या जीवनाला वळण लावावं लागेल, काही आकार द्यावा लागेल आणि मगच त्यांच्याकडून खऱ्या खऱ्या कार्याची अपेक्षा करणं उचित ठरेल. दुसऱ्यांसाठी एवढंसं जरी काम केलं तरी ती आतली शक्ती जागृत होते. दुसऱ्याबद्दल थोडासा जरी विचार केला तरी हृदयात सिंहबळाचा संचार होतो. तुमच्यावर माझं एवढं अलोट प्रेम आहे, पण तरीही मला वाटतं की दुसऱ्यासाठी तुम्ही आपले प्राण वेचावेत. ते तुमचं मरण पाहून मला आनंदच होईल. उठून कामाला लागा. आयुष्य तरी किती दिवसांचं आहे. जगात आलाच आहात तर काही चिन्ह मागे ठेवून जा. एरवी वृक्ष पाषाणही निर्माण होतात आणि नष्ट होतात, मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तरी काय? सध्या आपल्याला प्रामुख्याने आवश्यकता आहे ती वीराच्या आदर्शाची, ज्याच्या नखशिकांत संपूर्ण शरीरातील नसानसातून प्रचंड रजशक्तीचा प्रवाह वाहतोय, जो सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यूची सुद्धा पर्वा करत नाही. त्याग हे ज्याचं कवच आणि ज्ञान हेच ज्याचं खडग आहे,
अशा वीराच्या आदर्शाची. सध्या आपल्याला जीवन संग्रामात जिद्दीने लढणाऱ्या बहादूर योद्ध्याचा जोम हवाय. जीवनाला सुखद उद्यान मानणाऱ्या वेड्या प्रेमिकाची भावुकता नको. आत्मविश्वास बाळगा. माझ्या दिव्य दृष्टीला स्वच्छ दिसतंय की तुम्हा लोकांच्या ठाई अनंत शक्ती वास करत आहे. त्या शक्तीला जागृत करा. उठा उठा, अदम्य चिकाटीनी कामाला लागा. कंबर कसून सुरुवात करा. 2 दिवसांचे धन मान सगळ्या गोष्टी घेऊन करणार काय? माझी भावना काय आहे ठाऊक आहे? मुक्ती बिक्तीची मला जरूर नाही. तुम्हा लोकात हे भाव जागृत करणं हेच माझं काम. एक यथार्थ माणूस घडवायला मला लाखो जन्म जरी घ्यावे लागले तरी त्याला माझी तयारी आहे.

0: आगे। श्रोताओं, कबीर साहब बहुत कड़वा सच सामने रखते हुए कहते हैं, मैं बड़ी बलाई हैं। यह जो 24 घंटे हमारे भीतर मैं चलती रहती हैं, मेरा पद, मेरा सम्मान, मेरा ज्ञान, मेरी सही होने की जिद, यह कोई साधारण बात नहीं है। यह एक बड़ी बलाई यानी बहुत भयानक बीमारी और मुसीबत है। सके तो निकसो भाजी, अगर तुम्हारे भीतर रत्ती भर भी विवेक बचा है तो जितनी जल्दी हो सके इस मैं के चंगुल से भाग निकलो। इसे अपने भीतर से धक्का देकर बाहर निकाल फेंको। यदि तुम इसे छिपा कर रखने की भूल करोगे तो क्या होगा? अगली पंक्ति में कबीर एक सीधा और वैज्ञानिक सवाल पूछते हैं, कब लग राख्यो हे सखी, रुई पलेटी आगी। हे आत्मा रूपी सखी, तुम इस अहंकार रूपी चिंगारी को अपने दिल में कब तक छुपा कर रख पाओगी? यह तो ठीक वैसा ही है जैसे किसी ने रुई पलेटी आगी यानी रुई के भीतर आग लपेट कर रख ली हो। रुई चाहे जितनी मुलायम हो, आग उसे पल भर में भस्म कर देगी। ठीक वैसे ही तुम्हारी यह साधना, तुम्हारी ये अच्छाइयाँ इस अहंकार की आग में एक दिन पूरी तरह जल जाएंगी। यह दोहा अहम वृत्ति के समूल नाश का महासूत्र है। अद्वैत वेदांत और सूफी मत में माना गया है कि ईश्वर और जीव के बीच अगर कोई एकमात्र पर्दा है तो वह केवल इस मैं का पर्दा है। कबीर यहाँ समझा रहे हैं कि अहंकार एक ऐसी आत्मघाती वृत्ति है जिसे सहजा नहीं जा सकता। मनुष्य सोचता है कि वह अपने भीतर थोड़े से बड़प्पन को बचाकर भी धार्मिक बना रह सकता है, लेकिन अध्यात्म में थोड़ा सा अहंकार जैसी कोई चीज नहीं होती। जैसे रुई में लिपटी आग छिप नहीं सकती, वैसे ही मन का सूक्ष्म अहंकार भी आपके आचरण में, आपकी वाणी में क्रोध और ईर्ष्या बनकर प्रकट हो ही जाता है और आपके भीतर शांति को नष्ट कर देता है। विसर्जन ही एकमात्र मार्ग है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपने व्यवहार को बहुत बारीकी से टटोलिए। जब कोई हमारी बात नहीं मानता, जब कोई हमारे विचारों से असहमत होता है, तो हमारे भीतर जो अचानक कड़वाहट और गुस्सा उबलने लगता है वह क्या है? वह वही रुई में लिपटी आग है जिसे हम दुनिया से छिपाकर बैठे हुए हैं। आज कोशिश कीजिए इस मैं की पकड़ को ढीला करने की। अपनी सही होने की जिद को छोड़िए, विनम्र बनिए और यह स्वीकार कीजिए कि इस अनंत ब्रह्मांड में हमारा यह मैं एक धूल के कण से ज़्यादा कुछ नहीं है। जैसे ही आप अपने इस झूठे बड़प्पन को विसर्जित करेंगे, आपके भीतर शीतलता का, उस राम रस का झरना अपने आप फूट पड़ेगा जो इस आग को हमेशा के लिए शांत कर देगा। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: द प्रोफेसी ऑफ असित मुनी, यू आर गोइंग टू बी इधर an emperor or the cause of total human well-being, illuminating the universe with your millions of light, Sammayak Sambuddha. You were not lost in luxuries in the palace accompanying dancers in the bedroom, beyond bliss and luxuries, your broad vision up to extinction, its sensitive intuition, you experience long back, some stigmatization made you restless for seeking truth, for the well-being of man, for freedom from pain. The vast compassion of your loving spirit has spread throughout the world. Its starting point manifested by the veering of an arrow that hit the prey. With intense love, you took the bird to your heart with your big arms. Due to the beats in your arteries, the bird felt secured. Your merciful eyes cast compassion. With delicacy, you removed the arrow that Devdatta had shot. The bird hugged you passionately. Devdatta claimed his right on the bird and demanded the prey. You said that the bird belonged to you because the compassion is of the savour and not the killer. The argument escalated. It reached the palace. Justice was done in the palace hall, and your full-fledged compassion conquered. Then, considering affinity of the bird towards you, you released the bird in the open sky. Then your love and compassion burst into a vast cloud of compassion, the very existence of the universe. A vast reflection of truth has been found in your compassion. You smiled with contentment, and the journey of your invention began. Vast positive energy of the well-being of masses poured out from your compassion, and you spread all over the sky. Ba Tathagata, in order to avoid violence due to water distribution, your eyes watered with compassion. You said, war isn't fair between Shakya, Koliya for the sharing of water. Due to your disapproval, the whole assembly of the Sangha was shaken. You were to be punished, either acquisition of your home, land, bungalow, palace was to take place, or you were to be banished from your homeland, followed the path of Parivrajak. Your steps towards enlightenment began to fall with the witness of your every moment in life. Your decision of renunciation shook Kapilvastu, your father Mount Harfelt, your loved ones King Shuddhadan, mother Mahaprajapati, and the citizens were distracted, painful. The message of renunciation reached beforehand to the palace. You, with serenity, stated the fact of Yashodhara, and mother Yashodhara exclaimed, "If I were at your place, I would have done the same." With the consent of Yashodhara, with felt carefree. Conversation between the two led you to the sharp consciousness truth, and the path of Siddharth to be Parivrajak got motion. The issue of water sharing can be solved through discussion. For that, no war is needed. This easy decision became hard. Then you followed the rational path of absolute well-being of people. That one to be sought, you felt.
3: रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
4: राम गीता चिंतन भाग 55। या भागात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी विश्वात शांती प्रस्थापित व्हावी याकरिता सामुदायिकतेला अत्यंत महत्व दिलं आहे. दैनंदिन जीवनातील तणावाने लोक बघ्याची भूमिका घेऊन जमा होणं वेगळं आणि एका ध्येयाने सामाजिक व राष्ट्रीय दृष्ट्या एका अधिष्ठानाखाली एक येणं वेगळं. त्यासाठी या भागात वंदने महाराजांनी प्रभू येशू ख्रिस्त आणि शिर्डीचे साईबाबा यांना सर्व धर्म समतेच्या संबंधाने समोर ठेवले. ते म्हणतात, धर्म किसी का हो कोई पर वर्म सबके एक हो. आणि अध्यात्म वैज्ञानिक दृष्टिकोन ध्यानात ठेवून सामुदायिक प्रार्थनेचे अधिष्ठान निश्चित केले. ते असे, बग शुद्ध आसन खादीचे वरगोल तकिया शोभला, हा नील दीपक दावितो, बग शुद्ध सात्विक ही कला, बग धूपवत्ती आरती, एकेक साधी योजना, किती गोड वाटे याजीवा, ही सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थनेच्या उपासनेची अधिष्ठित देवता आहे श्री गुरुदेव. ही व्यक्ती नाही, शक्ती आहे. या देशातील समाज देव वेगवेगळे मानतो, पण गुरुला सर्व स्तरातील समाज मानतो. गुरुचे स्वरूप स्पष्ट करताना वंदनीय महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, याचा मागे मी विचार केला, अधिकाधिक अनुभव घेतला, शेवटी निश्चयाने निवडला गुरुदेव माझा. मी जरी गुरुदेव माझा म्हटला तरी तो नवे माझाची भला, तो सर्व प्राणी मात्रांचा झाला कल्याणकारी. त्यास नाही पंथ पक्ष, सर्व देशी तो सर्व साक्ष, सर्व देवाधिकांचा अध्यक्ष सद्गुरु राजा. त्याशी सर्वची मानव सखे, देश विदेशींचे एक सारखे, नाही धर्म भिन्न त्याचे निके, एकची सत्य सर्वा माझी. जैसा आत्मा नाही भिन्न झाला तैसाची गुरुदेव संचला, कोणी आकाशाचा तुकडा पाडला ऐसे नाही. सत्य सर्वांचे सत्य असते, सत्य ते असत्यची होते, तैसेची गुरुदेव सर्वांचे ते, एकची राहती सर्वस्वी. वैदिक असो वा त्याहून इतर, सर्वची पंथी गुरुदेवाचा आदर, इस्लाम ख्रिस्तादी धर्मी ही थोर, गुरुदेव भक्ती. पंथ प्रचारक गुरु वेगळे, त्यात असते द्वैताचे काळे, स्वतंत्र अनुभवी गुरु निराळे, ते पावती ज्ञान योगे. गुरु हाडा मासाचा नव्हे, गुरु नव्हे जाती संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांचे. हे ज्ञान ज्याशी लाभले, ज्याचे मन विश्वाकार झाले, पंथ पक्ष धर्म संपले, ज्याच्या ठाई सर्वची. हे ज्ञान ज्याशी लाभले, ज्याचे मन विश्वाकार झाले, पंथ पक्ष धर्म संपले, ज्याच्या ठाई सर्वची. तो सर्वांचा झाला सखा, मानव मात्रांचा पाठीराखा, कोणत्याही भाषेने पारखा, तरी पावे तयाशी. करी सद्भावना उत्पन्न, दीन दुःखितांचे पालन, मलिन मार्गाचे करी खंडन, काया वाचा मनाने. म्हणूनच थोरांनी कथिले, गुरुची ब्रह्म विष्णू झाले, महेश्वर ही गुरुची बोलिले, याच सामर्थ्य. गुरुची साक्षात ब्रह्म कथिला, सर्वात व्यापुनी गुरुची उरला, ऐसा देव म्हणून प्रार्थिला गुरुदेव माझा. महापुरुष वेगळ आले, परी गुरुत्वी मिळोनी गुरुची झाले, व्यक्तीपण धर्मपण ही मुराले, गुरु स्वरूपी. त्याचे पूजन गंधाने नव्हे, त्याचे मंदिर विशाल आहे, विशालतेला मर्यादा राहे, परी गुरु त्याहूनही अमर्याद. भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, सर्व पृथ्वी जयाचे आसन, चंद्र सूर्य नंदा दीप जाण गुरुदेवाचे. त्यातची धर्म पंथ सामावती, तोची वेष्टीला सर्वाभूती, त्याचे वाचुनी नाही रीती जागा कोणी. त्याचे ज्ञान झाली या जीवा, कोठे द्वेष कलह हेवा, सुख शांतीचा लाभे विसावा सर्वाठाई. म्हणून हेची व्हावया ज्ञान, विशाल मने रचिले साधन, सामुदायिक प्रार्थनेचे स्थान, सामुदायिकपणास्तव. तेथे सामुदायिक देव कल्पावा, पुढे कार्यातची अनुभवीत जावा, मग विश्वाकार पहावा गुरुदेव माझा. याप्रमाणे सामुदायिक प्रार्थनेचे अधिष्ठान अमरावती जिल्ह्यातील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमात पाहायला मिळते. आजची देशाची स्फोटक परिस्थिती व विदारक अवस्था पाहून पुढे ते लिहितात, ज्वालामुखी के पर्वत पर बैठकर विश्व शांति के नारे लगा रहे, क्या इससे कोई लाभ हो सकता? नहीं. याचं उत्तर त्यांनी विश्व शांतियोग नावाचे ग्रंथात लिहिलं आहे. जगातील सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचे लोक जर आता एका ध्येयाने प्रेरित होऊन सामुदायिक प्रार्थनेच्या आध्यात्मिक अधिष्ठानाखाली एक येणार नाही, तर निसर्गाच्या भट्टीत सापडून राग झाल्याशिवाय राहणार नाही. आता याला फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. एका भजनात त्यांनी संकेत दिलेत, सुनो भारत वासिंदो, अब आई बिपत बडी भारी, बदलेगा भाऊर जमाना, कई पंथ बढेगे नाना, सबको होगा अभिमाना, बिरला ही छुटेंगा खारी, आपस में चलेंगे दंडे, सब शहर बनेंगे ठंडे, दुख पाएंगे नर नारी, सब गांव पड़ेगा डाका, गुंडों से रहेगा धोखा, जो सेवा करेगा बाका, वह सत युग का अवतारी, घर इसको दूर भगाना, तो सभी एक हो जाना, तुकड़ा कहीं सुन लो गाना, देर करो मत थोरी, अब आई बिपत बड़ी भारी. आणि म्हणून गुरुदेव मासिकाचे एकाला लेखात त्यांनी संदेश दिला, सज्जनांनो, मानव समाज सुखी होण्याचा आणि विज्ञानाला मानव सेवेसाठी लावण्याचा एकमेव उपाय अध्यात्मिक अधिष्ठानाचे आधार आधारेच मानवतेचा विकास होय. अध्यात्माचा अर्थ आहे साऱ्या विश्वातील व्यापक सच्चिदानंद तत्व, यालाच मी श्री गुरुदेव असे नाव दिलेले आहे. सर्व धर्म पंथ देशातील मानव याच तत्वाचे प्रगट रूप आहेत. बंधूंनो, आध्यात्मिक संस्काराचे सर्वात श्रेष्ठ विद्यापीठ म्हणजे सामुदायिक प्रार्थना, ज्यामुळे आमच्यात समता व सद्भावना सच्चरित्रता यांची वाढ ज्या सामुदायिक प्रार्थने होते ती प्रार्थना आत्मोन्नती राष्ट्रशक्ती आणि विश्वशांतीची मान साधनाच आहे. ग्रामीण जीवनाचा सरोदय यामध्ये आहे. आणि मागच्या इतिहासातही जेव्हा जेव्हा समाजावर बाका प्रसंग आला तेव्हा महापुरुषांनी सामाजिक एकात्मतेतूनच समाजाला शांतीचा मार्ग दाखविला, ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात. सामुदायिक प्रार्थनेची महत्ता त्यांनी सांगितली आहे. मित्र हो, ऐका माझे वचन, जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण, तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधीही. एवढे अनुभवे सांगून ठेवतो, प्रार्थनाच मी गावाचे धन समजतो, यानेच स्वर्ग मोक्षही पावतो समाज आपुला. आमचा देव समाज

0: ज्ञान गम्य विश्वात्मक देव तोची मानिला गुरुदेव प्रार्थनी आम्ही त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरी मूर्तीच हवी असेल जरी कल्पावी आप आपल्या इच्छेपरी कोणत्याही देवाची देव गुरुदेवात सामावले भक्त तेवढे प्रार्थनी एक झाले मानवतेचे मंदिर उघडले विश्वामाजी या रूपे एकाची प्रार्थना अनेक मिळाया अनेकांची प्रार्थना अनंत कळाया अनंत तत्व एकत्व पावावया प्रार्थना आहे हे समजोनीच हा मार्ग धरिला आदर ध्याया भिन्न धर्म पंथाला पूज्य मानावया सर्व संताला प्रार्थने माझी यासाठी व्यापक प्रार्थना मांडली उपासकांची वेली गुंफली कळावया सर्व धर्माची खोली मूळ रूपे वेद उपनिषदांची प्रार्थना सुख हो सर्वची प्राणी जना सर्वांची उन्नती हीच धारणा प्रार्थने माझी ऋषींची येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली सर्वासाठी शांती मागितली सहनशीलतेची देवता पावली तया लागे महम्मदाने केली प्रार्थना विखुरला इस्लाम कराया शहाणा संघटित केले त्याने स्वजना तया काढी पावित्र्य शिकविले झरतृष्टाने संयम शिकविला महावीराने अहिंसक संघ वाढविला बुद्धाने प्रार्थनेद्वारे संतांचे नामसंकीर्तन ते सामुदायिक प्रार्थने चेची रूप जाण सर्व देव स्मरणे करुणी संघटन दिले ज्ञान सर्वजना कलियुगी भक्ती महिमान भजन आणि संकीर्तन यज्ञात श्रेष्ठ नाम जप यज्ञ प्रार्थनेत आले ते सारे मूर्ती उपासना आणि ध्यान नविदा भक्तीचा सार पूर्ण प्रार्थनी सर्वची साधे साधन सर्व जनाशी मूर्ती उपासना शिस्त शांती गांभीर्यादी गुण उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान लाभे मानव्याचे शिक्षण प्रार्थने माझी प्रार्थना मानवी शिक्षणाची शाळा ग्राम संस्कृतीचा मुख्य जिव्हाळा भेद कल्पना जाती रसातळा प्रार्थनेच्या मुशी माझी या ठिकाणी हा भाग समाप्त करूया यानंतरचं चिंतन पुढील भाग
1: नमस्कार मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361।

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या विशेष सत्रात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या या सत्रात आपल्यासोबत एक खास गेस्ट उपस्थित आहेत, त्यांच्याबद्दल सांगायला मला नक्कीच आवडेल. त्या म्हणजे शीतल जयेंद्र लेकरुवाळे सावळे मॅम आपल्यासोबत आज आहेत. त्यांचं शिक्षण सांगायचं तर MSc ॲग्री त्यांनी कम्प्लीट केलेलं असून MBA HR केलेलं आहे आणि सध्या त्या उप अधीक्षक भूमी अधिलेख या क्षेत्रात कार्यरत सुद्धा आहेत. आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार,
2: तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभवनच्या
3: स्टुडिओमध्ये.
2: मॅडम आज आपण भेटलोय बोलतोय, पण सुरुवातीचा काळ जो असतो बालपणीचा काळ सुखाचा आपण म्हणतो, तर बालपणापासून आपण गप्पा करूया. तुमचं बालपण कुठे गेलं नेमकं?
3: माझं बालपण म्हणजे माझं माहेर आहे बार्शी, सोलापूर जिल्ह्यात.
2: अच्छा,
3: भगवंताची बार्शी म्हणतात, म्हणजे पंढरपूर नंतर दर्शनाला लोक येतात, एकादशीला पंढरपूरचं दर्शन घेतात आणि बारस किंवा बारावीला आपण ह्याला येतो बार्शीला, म्हणून त्याला बार्शी असं म्हणतात. तर ती आमची भगवंताची बार्शी आहे. माझं बालपण 12वीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालेलं आहे.
2: अच्छा अच्छा, अरे वा. आणि त्या पुढच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल?
3: त्याच्यानंतर मी BSc ॲग्री कोल्हापूर येथून पूर्ण केलं आणि MSc ॲग्रिकल्चर माझं राहुरी विद्यापीठामध्ये झालेलं आहे.
2: वा, छानच प्रवास आहे. बालपण झालं, मग शिक्षण, आणि मग पुढे आपला कौटुंबिक प्रवास असतो तो कसा सुरू झाला त्याबद्दल सांगा ना.
3: जेव्हा MSc झालं माझं तेव्हाच मी अभ्यास करत होते, MPSCचा अभ्यास करत होते मी. त्याच्यानंतर 2003 जी एक्झाम दिली आणि मग 2006 सिलेक्शन झालं आणि 2006 माझं लग्नही झालं. डिसेंबर 2006 लग्न झालं आणि मला बऱ्याचदा प्रश्न विचारतात की तुम्ही सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि खानदेशामध्ये कशा आल्या.
2: माझा पुढचा प्रश्न तोच होता.
3: म्हणजे मला खूप जण विचारतात की मग तुमचं लव्ह मॅरेज आहे की कसं आहे. तर 2006 आमचं लग्न आहे, म्हणजे त्या काळामध्ये मेट्रोमनी म्हणतो ना आपण, तर सुरुवात होती. तर त्या तो जो म्हणजे आपण म्हणूया वे आहे किंवा मार्ग आहे, तर त्याच्याद्वारे आमचं लग्न ठरलं होतं. सर आधी नाशिकला होते, भोसला मिलिटरी स्कूलला प्रोफेसर म्हणून होते आणि नाशिक म्हणजे माझं आवडतं ठिकाण आहे, त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं आपण. पण नंतर सर पूर्ण खानदेशाचे झाले आणि आता मी पण खानदेशाची झालेली आहे.
2: कसं वाटतंय खानदेशात
3: आता? म्हणजे मला जवळजवळ 20 वर्ष झाले आता लग्नाला आणि बऱ्यापैकी माझा जॉब पण मी जळगाव जिल्ह्यात केलेला आहे. मध्ये एक दोन टर्म मी फक्त मराठवाड्यात काम केलं, त्याच्यानंतर मी जळगाव जिल्ह्यातच काम केलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातलं जवळजवळ प्रत्येक तालुक्यामध्ये काय आणि कसं आहे किंवा लोक कसे आहेत, लोकांनी पण मला साथ दिलेली आहे आणि मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे आणि आता जळगाव जिल्हाच हा माझा जिल्हा झालेला आहे.
2: तुम्ही उप अधीक्षक म्हणून कार्यरत आहात, ही भूमिका निभावत असताना आलेले अनुभव कसे?
3: म्हणजे तुम्ही शासकीय क्षेत्रामध्ये जेव्हा येता ना, आता माझं जॉईनिंग 2007 आहे ह्या डिपार्टमेंटला, म्हणजे 2007

0: अरे बापरे.
1: हा परंतु मी शेतकऱ्याची मुलगी आहे, माझे वडील शेती करायचे, आता माझा भाऊ पण शेती विथ बिझनेस करतो, परंतु मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची कोणती बाब असेल तर ती जमीन असते. आणि मग कुठेतरी बाबांना जो त्रास झालेला होता शेतीशी संबंधामध्ये तो मी पाहिलेला होता, खूप जवळून पाहिलेला होता. त्याच्यामुळे म्हणजे खूप काही, खूप असं आपण म्हणूया की स्ट्रगल, दुःख जे होतं ते मी खूप जवळून ऑब्झर्व केलेलं होतं. मग हीच गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतेच. कुठेतरी जेव्हा मी जमिनीशी निगडीत क्षेत्र माझं करिअर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे, तर कुठेतरी माझ्या वडिलांना जो त्रास झाला तो त्रास इतरांना होऊ नये किंवा तो कमी कसा करता येईल या दृष्टीने मला काय करता येईल म्हणून फक्त मी इथे जॉईन झाले. मला खूप जण म्हटले की करा तुम्ही दुसरीकडे प्रयत्न, मी केला पण प्रयत्न, पण कदाचित माझं म्हणजे हेच माझ्यासाठी चांगलं असेल. त्याच्यामुळे मी आज म्हणजे मला सर्व्हिसमध्ये पण 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मी 19 वर्ष झाले याच डिपार्टमेंटला काम करते. आणि काम करताना अनुभव म्हणायचं तर खूप शेतकरी येतात, म्हणजे आमचा जमीन म्हणजे शेतकऱ्यांचीच प्रश्न, आणि खूप शेतकरी येतात भेटायला येतात. आम्ही प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला चौकट म्हणजे न्यायाची चौकट असते किंवा कायद्याची जी चौकट असते त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करता येत नाही, त्याच्यामुळे कधी कधी समोरचा माणूस नाराजही होतो. परंतु प्रयत्न करतो आम्ही की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता यावे.
0: खरंच छान आहे. आणि आता हा या तुमच्या कार्याचा विषय निघालेलाच आहे, तर मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की नागरिकांना जर जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्यावेळी नेमकी विशेष काळजी कुठली घेतली गेली पाहिजे.
1: आता आम्ही पाहतो आमच्याकडे म्हणजे आमचं काम जनरली मुख्य काम हे आहे की शेतीची मोजणी करणे. तर लोक काय करतात की खरेदी करतात आणि मग आमच्याकडे मोजणीसाठी येतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की खरेदीमध्ये दिलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष जागेवरचं क्षेत्र याच्यामध्ये थोडीशी तफावत आढळते. तर आता त्या दृष्टीने माननीय आपले महसूल मंत्री जे आहेत बावनकुळे सर आहेत, तर त्यांनी पण आता एक नवीन योजना आणतोय आम्ही की आधी जमिनीची मोजणी करायची आणि त्याच्यानंतरच खरेदी विक्री व्यवहार करायचा, म्हणजे जेणेकरून जी जनतेची किंवा लोकांची जी फसवणूक होते ना तर ती थांबेल. आणि त्याच्यासाठी आता शासन स्तरावर पण खूप सारे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच ही योजना पण अंमलात येईल आणि मग जे काही फसवणुकीचे प्रकार आहेत
0: गैरप्रकार
1: आहेत ते सगळे आळा बसेल त्यांना.
0: वा वा छानच आहे. ह्या अशा संदर्भातल्या तक्रारी तुमच्याकडे नेहमीच येत असतील, तर मग त्या तक्रारीचं निवारण करताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात?
1: आमच्यापर्यंत माणूस येतो म्हणजे तो खूप त्रासून आलेला असतो. आणि पहिलं तर हा म्हणजे पहिलं काम काय करावं लागतं आम्हाला की जो माणूस आलेला आहे ना त्याचं काय म्हणणं आहे ते खूप शांतपणे पहिले समजून घ्यावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं. आणि मग त्यांना सगळी सिच्युएशन सांगावी लागते की बाबा असा प्रसंग आहे किंवा असा नियम आहे, आपण याच्यानुसार असं करू शकतो किंवा आपल्याला हे नाही करता आलं तर दुसरा मार्ग असा आहे, असे मार्ग सांगावे लागतात. सुरुवातीला खूप असे अग्रेसिव्हली येतात लोक, परंतु आपण जेव्हा त्यांना समजावून सांगतो तेव्हा तीच लोक माफी मागतात आणि समाधान झालं म्हणून पण जातात. कालचाच एक प्रसंग आहे, एक व्यक्ती आले माझ्याकडे की आमचं असं असं आहे, असं झालंय, आम्हाला काय करायचं काही नाही, असं नाही, तुमचे लोक सांगत नाहीत वगैरे वगैरे. त्यांना म्हटलं की याच्यामध्ये असं आहे, हे नाही झालं तर हा दुसरा पण उपाय आहे, आपण ह्याच्याद्वारे करू शकतो. तेव्हा ते म्हटले की मॅडम मी बोललो पण सॉरी म्हणे, पण तुम्ही आमचं समाधान केलं. म्हणजे याच्यातून मला मी जे काम करते ना त्याचं समाधान मिळतं.
0: बरोबर. आणि ते खरं महत्वाचं समाधान आहे, त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना समजूत घालून आणि योग्य तो मार्ग दाखवणं. वा खूपच छान कार्य आपण करता मॅम. आता आपण तुमच्या पर्सनल लाईफ कडे जुळूया. तुम्ही म्हटलात की मॅट्रिमोनीच्या याच्यातून तुमचा विवाह ठरला, पण मग त्यापुढे तुम्हाला कौटुंबिक साथ कशी मिळाली तुमच्या या सगळ्या घर सांभाळून या बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना?
1: माझं सिलेक्शन जरी लग्नाच्या आधीच होतं ना तरी जॉईनिंग मी लग्न झाल्यानंतर आणि माझी मुलगी झाल्यानंतर मी जॉईन झाले. म्हणजे माझी मुलगी अगदी 6 महिन्याची पण नव्हती, त्याच्यानंतर तिला घेऊनच मी जॉईनिंगसाठी गेले. आमचं नाशिक डिव्हिजनचं हेडक्वार्टर आहे तर जॉईनिंगसाठी नाशिकला जावं लागायचं, तर ती छोटी मुलगी घेऊन आणि सर होते माझ्यासोबत, तर आम्ही तिघं जण जॉईनिंगला गेलेलो होतो. तर तो दिवस मला आजही जसाच्या तसा आठवतो. आणि मग जेव्हा मग जॉईन झाल्यानंतर जेव्हा रोज ऑफिसला जायची वेळ यायची तेव्हा मग सासूबाई होत्या ज्या माझा आधारस्तंभ म्हणून आतापर्यंत त्या आहेत, तर त्यांनी सांगितलं की तू जा मी आहे. मग माझी मुलगी त्यांच्याकडे आणि मी माझी ड्युटी करायचे. मग हे असं त्यांनी मला खूप सपोर्ट केला.
0: सपोर्ट ते मोटिवेशन खूप महत्वाचं असतं यावेळी,
1: कारण लहान मुलाला सोडून जायचं म्हणजे एका आईचं कसं मन असतं ना, ते म्हणजे शब्दामध्ये नाही सांगता येणार, पण तेवढ्या भरवशाचा

0: आपला कोणी माणूस असेल ना तर त्याच्याकडे आपण आपलं बाळ ठेवू शकतो. तर माझ्यासाठी माझ्या सासूबाईंनी ती खूप मोठी जबाबदारी पेललेली आहे आणि आजही त्या आहेत आम्हाला साथ द्यायला प्रत्येक प्रसंगात.
1: वा वा क्या बात आहे, खूपच छान. पण एखादी महिला जेव्हा घराबाहेर पडते तर तिने आपल्या स्वतःचा वेळ आणि कुटुंबासाठीचा वेळ आणि समाजासाठीचा वेळ जो आहे या कसं समानता साधता आली पाहिजे तिला, तुम्हाला काय वाटतं?
0: खरं तर म्हणजे मी स्वतः या सगळ्यामधून गेलेली आहे आणि जी ओढाताण होते ना ती मी स्वतः पण पाहिलेली आहे आणि माझी पण झालेली आहे. म्हणजे माझा दिवस जवळजवळ पहाटे 4 वाजता सुरू व्हायचा. आमचं एकत्र कुटुंब होतं आधी, जवळजवळ म्हणजे 10 व्यक्तींचं आमचं कुटुंब असायचं. त्याच्यामुळे सकाळी सगळ्यांचा स्वयंपाक, सगळ्यांचा नाश्ता, मुलांचे डब्बे हे सगळं करायचं काम माझं होतं. ते सगळं करायचे मी नंतर मग बरोबर राईट टाईम ऑफिसला जायचं. मला ऑफिसला लेट गेलेलं मला आवडत नाही. मला अजिबात म्हणजे कधी कधी तर असं व्हायचं की माझ्या ऑफिसचा स्टाफ यायच्या आधी मी ऑफिसमध्ये
1: असायचे.
0: मला म्हणजे वेळेच्या 5 मिनिटं आधी पोहोचायची सवय लागली, ती मला माझ्या आईमुळे लागली. म्हणजे तिने मला शिकवलं की वेळेचं महत्व हे वेळ गेल्यावर येत नाही तर वेळ यायच्या आधी आपण जर वेळेला असेल तर वेळ ही आपली होते हे तिने मला शिकवलं होतं. त्याच्या तो नियम मी आज पण माझ्या आयुष्यामध्ये पाळते आणि त्याच्यामुळे मी ऑफिसमध्ये वेळेवर असायचे, माझं दिवसभर काम करायचे, मग संध्याकाळी येऊन मुलांसाठीचा थोडा वेळ, घरातला थोडा वेळ, हे असं शेड्यूल राहायचं. पण मला असं वाटतं की म्हणजे मी जे अनुभव घेतलेले आहेत तर मला असं वाटतं की ज्या महिलांना करिअर करायचं आहे त्यांना घरातल्यांची साथ तर मिळतेच, परंतु प्रत्येक गोष्ट ही आपणच केली पाहिजे हा जो विचार आहे ना प्रत्येक स्त्रीचा, वाटतं तिला की ह्या गोष्टी आपण करू शकतो, आपण करूया म्हणून, पण तो थोडासा बाजूला ठेवावा. कारण आपलं जे मेन टार्गेट असतं आपलं करिअर आणि आपली मुलं ह्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा असतो. तर त्या गोष्टीवरती आपण जास्त फोकस करायचा. घरातले जे कामं म्हणतात तर आपण कमवतो, आपली कपॅसिटी असते, तर मग आपल्यामुळे एखाद्या दुसऱ्या स्त्रीला रोजगाराची आवश्यकता आहे, तिला रोजगार मिळू द्या ना. म्हणजे तिला आपल्या घरात काम केलं तर तिला रोजगार मिळेल ना, हा विचार आपण करायला पाहिजे. इव्हन सगळ्याच महिलांनी करायला पाहिजे. म्हणजे मी जमतय म्हणून सगळं मीच नको करायला ना, आपल्यातलं काही आपण दुसऱ्यांना पण करायला देऊया जेणेकरून त्यांना पण मदत होईल, त्या बाईचं पण कुटुंब चालेल ना, तिचा पण शरीराचं चालेल. तर हा एक विचार आहे की आपण थोडस त्या दृष्टीने पण बघायला पाहिजे. कारण जेव्हा आपण काम करतो ना, उमेदीचं वय असतं तेव्हा काम करतो, सगळं होतं तेव्हा, म्हणजे आपल्याला थकवा जाणवत नाही, काही जाणवत नाही. पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ना जेव्हा आपलं वय वाढतं ना त्याच्यानंतर जाणवतात. म्हणूनच सुरुवातीपासून थोडासा वेळ स्वतःसाठी द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मी आता सुरू केलेलं आहे की म्हणजे एवढे दिवस झालं म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या आता कमी झाल्यात, मुलं बाहेर शिकायला गेलेली आहेत, थोडं रिलॅक्सेशन आलेलं आहे, तर मी थोडासा वेळ मी स्वतःसाठी देते आता आणि मला ज्या आवडतात ज्या गोष्टी त्या मी करते आता. तर प्रत्येकीने असं करायला पाहिजे.
1: हे सगळा तुमचा प्रवास ऐकताना मला असं विचार येतो की इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळता आहेत समाजासाठी सुद्धा, पण तुमच्या आवडीनिवडी त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला सुद्धा, म्हणजे हे सगळं सोडून या व्यतिरिक्त तुम्हाला कसले छंद आहे, आवड आहे?
0: माझा मुख्य छंद म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या वाचणं हा छंद होता. माझी आई हिस्ट्रीची प्रोफेसर होती, त्याच्यामुळे घरात इतिहासाची सगळी पुस्तकं होती. म्हणजे आमचं बाळकडू म्हणजे शिवाजी महाराजांच्या गोष्टी होत्या, जिजाऊंच्या गोष्टी होत्या, महाभारत, रामायण याची पुस्तकं घरात असायचे. आणि तेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टीव्ही किंवा मोबाईल अशा गोष्टी नव्हत्या, तर सुट्टीमध्ये नुसते पुस्तकं वाचायचं. आमचं कॉम्पिटिशन चालायचं की कोण कुठलं पुस्तक आधी वाचायचं किंवा किती पुस्तकं कोणी वाचायचे. तर हे सगळे पुस्तकं वाचायची सवय लागली मला. आणि मेन म्हणजे माझा छंद किंवा आवड जी होतं ते म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या किंवा पुस्तकं वाचणे ही होती. तर आता सध्या थोडस मागे पडलंय, तर आता मोबाईल मध्ये पुस्तकं वाचायला सुरू केलं मी. ई बुक वाचते मी, पण मग सगळ्याच प्रकारचे वाचते मी आता, असं फक्त ऐतिहासिक असं नाहीच आहे, तर मग वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचते मी आता.
1: ऐतिहासिक पुस्तकं वाचणं इंटरेस्टिंग असतं खरंच हे सगळं. मॅडम, महिला आता प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतेय, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवरच आहे, याबद्दल आपलं मत काय?
0: नो डाऊट, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरच आहेत. मी तर असं म्हणेन की त्याचं कारण असं आहे की एकतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं मी खूप ऋणी आहे त्या बाबतीमध्ये. कारण आज ज्या महिला तुम्ही बसलेल्या आहेत आणि मी पण बसलेली आहे,
1: ते फक्त त्यांनी
0: त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 150 ते 200 वर्षापूर्वीचा काळ होता, आणि त्या काळामध्ये त्यांनी एवढा पुढचा भविष्याचा आपला विचार केला तर मग कुठेतरी आपण पण त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे त्याला न्याय द्यायचा आपण पण प्रयत्न करायला पाहिजे. आणि स्त्री शक्ती म्हणतोय ना आपण, ठीक आहे काही वेळा आपण स्त्री म्हणून कमी पडतो परंतु निसर्गाने लादलेल्या त्या आपल्यावरती ज्या आहेत ना, लादलेल्या म्हणण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या त्या आपल्या शक्ती आहेत की ज्या आपण वेस्ट नाही करत आहे. आपली शक्ती जी आहे ती म्हणजे पुनर्जन्माची शक्ती फक्त महिलेमध्येच आहे, ती पुरुषामध्ये नाहीये. ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि त्याच्यामुळे आजही स्त्री ही वंदनीय ठरते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि स्त्रीचं आपण म्हणू ना की श्रेष्ठत्व काय आहे तर पुरुषांपेक्षा जास्त ताकद स्त्रीमध्ये असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशीलता जास्त आहे. मला वाटतं की इमोशनल कोशंट जो असतो तो पण स्त्रीचा जास्त असतो. आपण म्हणतो की स्त्रिया लवकर रडतात म्हणून, परंतु सहन करण्याची जी शक्ती असते ना त्यांची, ती पण पुरुषापेक्षा जास्त असते. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक, आज आपण बघतो आहे की प्रत्येक जो फील्ड आहे किंवा प्रत्येक क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करून दाखवतात.
1: तर हा सगळा प्रवास आहे, तुमची कारकीर्द छान आहे, एक संवेदनशील अधिकारी म्हणून आपण कार्यरत आहात. तर मला सांगा ना, या आजचं जे युग आहे, स्पर्धा परीक्षेचं युग आहे, या स्पर्धा परीक्षांच्या युगात ज्या महिला तरुणी तयारी करत असतात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी केली साधारणपणे 1999-2000 दरम्यान केली, म्हणजे आजपासून 25-26 वर्षापूर्वी आम्ही तयारी केली. तर तेव्हा आमच्या वेळेस क्लासेस वगैरे काही नव्हते, आम्ही सेल्फ स्टडी करायचो पूर्ण. आणि बेसिक जे होतं आपलं 5वी ते 12वीपर्यंत सायन्स, मॅथ्स आणि हिस्ट्री, ज्योग्राफी हे जे बेसिक्स होते ते आम्ही सगळे करून घेतले परत एकदा. कारण आपण तेव्हा कसं फक्त परीक्षेपुरतं किंवा असा थोडा अभ्यास केलेला असतो आणि मग ते रिवाईज करायची गरज असते. तेव्हा आम्ही ते सगळं रिवाईज केलं, आमचा एक ग्रुप होता छान, आम्ही सगळेजण दिवसभर अभ्यास करायचो आणि मग रात्री डिस्कशन करायचो की आज आपण तू हे वाचलं हे वाचलं हे वाचलं मग त्याच्यातून काय, म्हणजे आम्ही टॉपिक पण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचो आणि मग त्याच्यानुसार आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो. मग माझ्या आयडिया त्यांना काही चांगल्या वाटत असतील, त्यांच्या आयडिया मला काही चांगल्या वाटत असतील, तर आम्ही ते एक्सचेंज करायचो. आणि मग त्याच्यामुळे एक्सचेंज केल्यामुळे काय व्हायचं की कमी वाचून पण आम्हाला जास्त ज्ञान मिळायचं. म्हणजे आपण म्हणतो ना ज्ञान हे दिल्याने वाढते, तसं आम्ही ती म्हणजे ते जी म्हण असेल किंवा असेल ते आम्ही खरोखर अनुभवलेलं आहे ते. तर आज काय, आज आम्ही पाहतोय ना की मुलं काय करतात की फक्त मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरती पाहतात, स्वतःच्या नोट्स काढणं बंद आहे. आम्ही म्हणजे स्वतःच्या नोट्स काढलेल्या होत्या आणि प्रत्येक सब्जेक्ट आम्ही वाटून घेतले असेच, त्याच्या नोट्स बनवल्या, त्या डिस्ट्रीब्यूट केल्या. म्हणजे सगळ्यांच्या सगळे, आपल्याला तेवढा वेळ नसतो ना, सगळ्यांच्या सगळे सब्जेक्ट कव्हर झाले. म्हणजे तुम्ही जेव्हा एमपीएससीचा किंवा युपीएससीचा अभ्यास करता किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना, तर सेल्फ स्टडी तो खूप महत्वाचा आहे आणि स्वतःचं कंटेंट तयार करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ठीक आहे आपण पुस्तकं वाचतो परंतु जे त्याच्यातून आपण जे नोट्स काढतो ना त्या खूप उपयोगाला येतात. म्हणजे आम्ही एवढं तयार केलं होतं की पेपरमध्ये जर एखादा प्रश्न आला ना की आम्ही जे नोट्स काढलेलं होतं ना त्या डायरेक्ट अशा डोळ्यासमोर दिसायला लागायच्या आम्हाला की म्हणजे ऍज इट इज की आपण हे केलेलं आहे, आपण हे लिहिलेलं आहे, तर आपल्याला हे असं लिहायचं आहे. म्हणजे ऍज इट इज तसं येत होतं, म्हणजे ते रिवाईज झालं आमच्याकडून. आम्ही लिहितो वाचतो तेव्हा, आताच्या मुलांमध्ये जे लिहिण्याची कपॅसिटी आहे ना ती खूप कमी झाली आहे, त्यांना रेडी मटेरियल
1: पेशन्स
0: कमी झाले. तो फरक किंवा ते डिफरन्स इथे जाणवतो. त्याच्यामुळे सेल्फ स्टडीवरती जास्त भर द्यायला पाहिजे आणि ग्रुप स्टडीवरती.
1: आजपर्यंतच्या प्रवासातला अविस्मरणीय असा प्रसंग कुठला सांगाल?
0: असे तर खूप सारे प्रसंग आहेत,
1: आनंदाचे
0: खूप सारे प्रसंग आहेत माझ्यासाठी. म्हणजे आता म्हणजे एवढे म्हणजे आठवायला गेलं तर मला सगळेच आठवत आहेत. एक पर्टिक्युलर असा कोणताही आहे पण सगळ्यात आनंदाचा म्हटलं तर म्हणजे मुलगी जेव्हा माझी जन्माला आली ना तो खूप आनंदाचा प्रसंग होता. कारण माझे मिस्टर आहेत जयेंद्र लेकुरवाळे, त्यांना सख्खी पण बहीण नाहीये आणि चुलत पण बहीण नाहीये. म्हणजे ते चौघं भावंड, चुलत सख्खे म्हणून चौघं भाऊच आहेत ते, त्यांना बहीण नाहीये. तर सगळ्यांची खूप इच्छा होती की मुलगीच पाहिजे म्हणून. आणि जेव्हा मुलगी झाली माझी, माझी मुलगी ही आपला जो दसरा चालू असतो, दसऱ्याचे 10 दिवस असतात, त्यातल्या महानवमीला ती झालेली आहे. म्हणजे खरोखर मुहूर्तावरतीच लक्ष्मी घरात आली किंवा दुर्गा घरात आली असं म्हणूया. तर तो माझ्यासाठी खूप अविस्मरणीय म्हणजे क्षण होता, मी तो कधीच नाही विसरू शकणार.
1: छान छान, अगदी खरंच प्रत्येक आईला आई होण्याचं जे आपल्याला मिळतं वरदान, ते मिळणं खरंच अविस्मरणीय प्रसंग असतो तो. तर आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत, तर अगदी एका शब्दात तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय, चहा की कॉफी?
0: कॉफी.
1: वा, ऑफिस की फील्ड वर्क?
0: ऑफिस.
1: आवडतं पुस्तक?
0: छावा.
1: आवडती व्यक्ती किंवा प्रेरणास्थान?
0: माझी आई.
1: एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
0: हे खूप अवघड प्रश्न आहे हा रॅपिड फायर मधला. मम्मा.
1: वा, सुट्टीचा दिवस कसा घालवायला आवडतो?
0: मूवी पाहायला आवडते मला.
1: अरे वा. गाणी ऐकणं की वाचन?
0: ट्रॅव्हलिंग टाइम मध्ये पूर्ण गाणी.
1: वा वा. तर आता सुद्धा तुमच्या आवडीचं आपण एक गाणं ऐकूया. सांगा कुठलं गाणं तुम्हाला ऐकायचं आहे आता क्षणी?
0: जिंदगी एक सफर है सुहाना.
1: मस्तच ऐकूया तुमच्या आवडीचं हे खास गाणं आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा.

0: क्वेश्चन तुम्हाला विचारते, जर तुम्ही अधिकारी नसता तर कुठल्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असता असं तुम्हाला वाटतं की मी या क्षेत्रात जायला पाहिजे होतं, हे सोडून या क्षेत्रात करिअर केलं असतं?
1: मला तरी स्वतःला तसं काही वाटत नाही, पण माझी आई म्हणायची की तू अधिकारी होण्यापेक्षा तू टीचिंगच्या फील्डमध्ये गेली असती, प्रोफेसर जर झाली असती, एमएससी ऍग्री झालेला आहे, तर तू पुढे पीएचडी करून जर टीचिंगच्या क्षेत्रात गेली असती तर अजून चांगलं तुझं करिअर झालं असतं.
0: एका शब्दात स्त्री शक्ती म्हणजे काय?
1: ऊर्जास्थान.
0: वा. आणि शेवटी जाता जाता कुटुंबासाठी एक असा शब्द.
1: कुटुंबासाठी आधार.
0: वा. सुंदर सुंदर. आणि आमच्या तरुणी ज्या आता आपल्याला या क्षणी ऐकतात त्यांच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न मी विचारते, यशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कुठली? मेहनत, सातत्य की आत्मविश्वास?
1: आत्मविश्वास.
0: वा. खरंच. तर महिलांना तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, स्वतःतील क्षमता ओळखा, त्या फुलवा, त्या जगवा आणि आत्मविश्वासाने आपलं यशाचं शिखर नक्कीच गाठात. मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल रेडिओ मनभावांच्या टीमतर्फे मनस्वी आभार.
1: धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं गप्पा मारून. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

0: मैत्रिणींनो, मागील शनिवारी इंदुमती जोंधळेलिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 22वा भाग ऐकत असताना आपण ऐकलं की लेखिका औरंगाबादच्या बीसी हॉस्टेलला असताना महाविद्यालयीन शिक्षण या वसतिगृहात राहूनच त्यांचे झाले. वसतिगृहाच्या इमारतीचे नाव होते ज्ञानदीप. इथे मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून मागासवर्गीय मुली शिकायला येत. शाळेपासून ते विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेणाऱ्या या सर्व मुली असत. मैत्रिणींनो, सर्वार्थानेच कोल्हापूरच्या छात्रालयापेक्षा हे हॉस्टेल फारच वेगळे होते. या वसतिगृहात मुलींना कामं नाहीत, फारशी बंधनं नाहीत. त्यांना हव्या त्या शाळेत किंवा हव्या त्या महाविद्यालयात त्या प्रवेश घेऊ शकत. बसनं जाणं येणं, महिन्याचा पास, शिवाय अधूनमधून सिनेमा, नातेवाईकांबरोबर गावात जाणं, फिरणं, राहणं, वाटेल तसे कपडे घालणं, शिवाय सकाळी दूध, नाश्ता, सकाळचे जेवण, सायंकाळचे जेवण, तेही आयतेच मिळायचे बरं का. त्यामुळे हे वसतिगृह लेखिकेला फारच मुक्त वाटे. त्यावेळच्या वसतिगृहाच्या वॉर्डन म्हणून नंदाताई धावरे या वसतिगृहाच्याच वरच्या मजल्यावर राहत होत्या. कार्यालयही तिथेच होते. त्यांच्या खोलीच्या गच्चीतून खाली पाहिले म्हणजे बोर्डिंगात कुठे काय चाललंय याची इतंभूत माहिती त्यांना असे. लेखिकेचा बहुतेक वेळ महाविद्यालय, एनसीसी, मैत्रिणी, कॉलेजच्या अन्य कार्यक्रमात भाग घेण्यातच जायचा. मैत्रिणींनो, या वसतिगृहात असताना माणिक लोळगे, गंगा बेंबळकर, छाया दीक्षित आणि स्वतः लेखिका या चौघींचा छान ग्रुप जमला होता. बाकी इतर मुलींची मात्र कडकडा भांडणं होत, मारामाऱ्याही होत, प्रसंगी एकमेकींच्या झिंझाही उपटत. कॉलेजच्या मोठमोठ्या मुली भांडायला लागल्या की लेखिका अगदी कासावीस व्हायच्या. या मुलींना शाळांमधून फी माप असे. शिवाय ज्या मुली घरच्या बऱ्या होत्या त्या तर घरून पैसेही आणत, मनी ऑर्डरही मागवत आणि मग त्या पैशातून धम्माल करायच्या. सोबत खूप सारे नखरेही चालायचे बरं का. या सर्व मुली निवांत झोपी गेल्या की मग लेखिका पहाटे उठून अभ्यास करत आणि त्या सर्व मुली उठायची वेळ झाली की मग लेखिका झोपी जात. पण मैत्रिणींनो, वॉर्डन नंदाताईंच्या नजरेतून मात्र या मुली कधीही सुटल्या नाहीत. ताई त्यांना कधी रागावून तर कधी प्रेमानं समजावून सांगत, मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, अभ्यास करा, पास व्हा, चांगल्या मार्गाला लागा असं सांगायच्या. मग स्वच्छतेविषयी बोलायचे झाल्यास लेखिका आणि त्यांच्या तिघी मैत्रिणींचे उदाहरण त्या देत. शालांत परीक्षेत लेखिकेला पहिला वर्ग मिळाला होता, त्यामुळे गुणवत्ता शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्या पैशातून तेल, साबण, आवश्यक त्या चीजवस्तू त्या खरेदी करत. शिवाय अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, गायकवाड काका अधूनमधून पैसेही पाठवत असत. स्टोतर जवळ होताच त्यावर गुळाचा चहा करून घ्यायचा. उभा अर्धा ग्लास दूध, अर्धी वाटी मूड आलेल्या कडधान्याची उसळ, पसाभर भिजलेले शेंगदाणे मिळत. सर्वच अगदी पौष्टिक मिळे. सिटी बस येईपर्यंत ती कच्ची मटकी शेंगदाणे एक एक करत तोंडात टाकायचं आणि हा सकाळचा नाश्ता न चुकता स्टॉपवर होऊनच जायचा. कारण वसतिगृहात एवढ्या सकाळी स्वयंपाक नसे. लेखिका आणि स्वयंपाकीनबाई यांची नाश्त्याची जेवणाची वेळ कधी जमलीच नाही. पण लेखिकेच्या मैत्रिणीकडे म्हणजे माणिककडे त्या लेखिकेच्या ताट भरून द्यायच्या. लेखिका येईपर्यंत जेवण शिळं होऊन जायचं. पोळ्या अगदी कडक ताडपत्रीसारख्या, भाजीला मुंग्या लागलेल्या असायच्या. कितीही झाकून ठेवलं तरी एकावर एक ताटानं अर्धे उघडेच असायचे. मग फक्त सायंकाळचे जेवण लेखिकेला गरम मिळत असे. मैत्रिणींनो, सकाळी 8 ते 2:30 लेखिकेचं कॉलेज असायचं. मग घाईघाईतच वसतिगृहात येऊन एनसीसीचा गणवेश अंगावर चढवायचा, एसबी कॉलेजच्या मैदानावर परेडसाठी जायचं. पास पॉईंट झाला असेल तर बोंबला, दोन्ही वेळेला पायी ये जा, पदमपुरा ते औरंगपुरा आणि औरंगपुरा ते पदमपुरा. लेखिकेला असं वाटायचं, कंडक्टरला ना बुद्धी सुचूनही पास पंच करायची. 2 तास परेड झाल्यावर हॉस्टेलला यायला सायंकाळच व्हायची. पोटात आग पडलेली असायची. जेवणाचे गार ताट समोर दिसले की जेवावंसंच वाटत नव्हतं. संध्याकाळचं जेवण मात्र मैत्रिणींसोबत व्हायचं. दिवसभर थकलेलं शरीर, बिछाण्यावर पडल्या पडल्याच कधी झोप लागायची तेही कळायचं नाही. मग पहाटे पहाटे बिछाणातच पांघरून घेऊन शरीराचा मुटका करून अभ्यास करायचा. पण छे, डोळे गपा गपा मिटायचे आणि मग मैत्रिणींनो अभ्यासाच्या नावानं चांग बलवायचं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 23वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: एनसीसी मुळे माझे अनेक फायदे झाले. सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे माझ्या अंगी धीटपणा आला, शिस्त आली, अनेक ओळखी झाल्या, त्यातून अनेक नवीन मैत्रिणी मिळाल्या. एनसीसी मुळे नवनवीन ठिकाणं पाहायला मिळाली, नवे अनेक अनुभव, काही गोड काही कडू, पण एकूण ते जीवनच वेगळं हलकं फुलकं वाटू लागलं होतं. आर्ट्सला गेल्याने हवे ते मनासारखे विषय मिळाले. सायन्सपेक्षा कितीतरी पटीनं इकडचा अभ्यास सोपा असल्यामुळे इतर चळवळीमध्ये मी नकळत गुंतत गेले. त्यात सर्वात प्रिय म्हणजे एनसीसी, त्यानंतर कॉलेजची सांस्कृतिक पत्रिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन वगैरे वगैरे. आठवड्यातून दोन वार एनसीसी परेड सबूच्या मागच्या पटांगणावर व्हायची. ज्युनियर मुली अगदीच कमी, सिनियर बऱ्याच जणी होत्या, एकीपेक्षा एक शिष्ट. पण त्यांच्यामध्ये मंगल सोमाणी आणि सुचेता पटेल या दोघीच माझ्याशी छान बोलायच्या, नीट समजावून सांगायच्या. पुढे पुढे आमच्या तिघींची खूप मैत्री झाली. वसतिगृहावर असलेली माझ्याच वर्गात शिकणारी निर्मला विश्वाद, तिला विश्वासात घेऊन एनसीसीचं महत्व पटवून दिलं, तिला एनसीसी घ्यायलाच लावलं. रविवारी एनसीसीची गाडी वसतिगृहावर न्यायला यायची. एक एक मुलगी एकेका विभागातून गोळा करत करत पटांगणावर पोचायला साडेसात व्हायचे. साडेसातलाच परेड सुरू व्हायची. या परेडमध्ये नव्या मुलींची पार भंभेरी उडायची. एनसीसी ऑफिसर बाजूला उभे असायचे. एनसीसीचे सर एकेकीला लेफ्ट राईट कसं चालायचं ते सांगायचे. पण काही पठ्या इतक्या वेंधळ्या होत्या की लेफ्टच्या वेळी राईट पाय यायचा तर राईटच्या वेळी लेफ्ट, कधी कधी तर हात पाय दोन्ही एकाच वेळी म्हणजे डावा पाय त्याच वेळी डावा हात यायचा, चालायचं ते इतकं विचित्र दिसायचं. मग सर अशा सतत चुकणाऱ्या मुलींना बाहेर काढायचे. नवीन नवीन काही येत नाही, समजत नाही, पण वर्ष झालं तरी मुलींना केसांची एट फिगर यायची नाही, बुटांची लेस नीट बांधता यायची नाही, गणवेशाला कडक इस्त्री नसल्यानी, स्टार्च नसल्यानी तो गणवेश निव्वळ शिपायांनी अंगावर चढवल्यासारखा वाटायचा. कॅबचा बिल्ला बरोबर डाव्या बाजूच्या डाव्या भुवईवर यायला हवा, त्यावरचा लालभडक्क तुराही दिमाखातच दिसायला हवा, कमरेच्या पट्ट्यावरील बिल्ला सुद्धा चमकायला हवा. माझ्या गणवेशाला मी इतका कडक स्टार्च करायची की माझ्या कोपऱ्यावरच्या मोल्ड केलेल्या बाह्यामुळे हाताची पुढची बाजू कापल्यासारखी व्हायची. लाल भडक्क रेषा दोन तीन दिवस उमटलेली असायची. ती पूर्ववत होते ना होते तोच पुन्हा पुढच्या आठवड्यात त्याच रेषेवर जखमेवर पुन्हा घासून खोल जखम झाल्यासारखं व्हायचं. एकंदर एनसीसीतील कवायती आणि इतर प्रकारात मी तरबेज झालेली पाहून चीफ ऑफिसरनी मला पहिल्याच वर्षी सार्जंट बनवलं. त्यावर्षी एनसीसीतल्या पार्ट फर्स्टची परीक्षा देऊन पास झाले आणि फर्स्ट इयरला गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश घेतला. मानसशास्त्र हा विषय, तो विषय सबूमध्ये नव्हता, म्हणून मग गव्हर्नमेंट कॉलेज. त्यावेळी गव्हर्नमेंट कॉलेजात एनसीसीच नव्हती, पण मुलांच्या एनसीसीच्या अष्टपुत्रे सरांनी आमच्याकडे थोडं लक्ष दिलं. मी 3 वर्ष गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काढली. त्यावेळी 50 ते 60 मुलींचा एक मोठा गट तयार केला. त्यावेळेचे प्राचार्य नईमुद्दीन सर आणि इतर संबंधित प्राध्यापकांनीही खूप कौतुक केलं, कारण शूटिंगमध्ये विद्यापीठातलं प्रथम बक्षीस गव्हर्नमेंट कॉलेजने जिंकलं. आमचा एवढा मोठा गट पण महिला प्राध्यापिका नसल्याने, म्हणजे एनसीसीतली महिला प्राध्यापिका. आम्हा सर्वांना सबूच्याच पटांगणावर परेडसाठी जावं लागायचं. दुसऱ्या वर्षीच मला अंडर ऑफिसरचा बॅच मिळाला. बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग छातीवर झळकू लागली, शोल्डरवर लाल फीत येऊन हातात स्टिक आली, त्यामुळे अजून रुबाब वाढला. 50-60 मुलींची जबाबदारी माझ्यावर आली. एकेका मुलीला हाताळणं म्हणजे दिव्य कर्मच. पहिल्या वर्षी उन्हाळी शिबिरासाठी म्हणजे समर कॅम्पसाठी गुजरातमध्ये अहमदाबादला गेलो. रेल्वेने 2-3 दिवस प्रवास, अख्खी बोगी आम्हा मुलींच्या ताब्यात. काय बिशात बाहेरचा पॅसेंजर आत यायची, आलाच त
3: तर सर्वांनी मिळून त्याला इतकं भंडावून सोडायचं, इतकं भंडावून सोडायचं की बिचारा दुसरं स्टेशन आलं की गायब. अहमदाबाद सुंदर आणि स्वच्छ शहर. लष्कराच्या त्या भव्य परिसरात 10 दिवस कसे गेले ते कळलंच नाही. सकाळी अस्सल तुपातला शिरा, ग्लासभर अस्सल दूध, दुपारी छान जेवण, संध्याकाळी ताक किंवा लस्सी आणि रात्री पुन्हा ताजं चांगलं जेवण. जेवणाचे बिलकुल हाल नाहीत, त्यामुळे तिथं असलेल्या 4-5 हजार मुली खूपच खुश. रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आपापल्या प्रदेशातले, त्यानंतर अनेक शिबिरांना उपस्थित राहिले. अहमदनगरच्या शिबिरात होते, नागपूरजवळच्या कामठीच्या शिबिरात होते. कामठीचं शिबिर म्हणजे आरडी परेडसाठी सिलेक्शन कॅम्प होता आणि अगदी मोजक्याच मुली महाराष्ट्रातून तिथं गेलेल्या होत्या. हा कॅम्प फार कठीण असतो. आरडी म्हणजे रिपब्लिक डे, अर्थात प्रजासत्ताक दिन परेडसाठी पूर्ण महाराष्ट्रातून 4-6 मुलींची निवड करायची होती. त्यामुळे पहाटे लवकर उठणं, चहा घेऊन 4-5 तास परेड करणं असं चालायचं. मार्च पास्ट, फर्स्ट एड, मेडिकल, शूटिंग, फायरिंग, स्ट्रेकिंग या आणि अन्य अनेक प्रकारात ते परीक्षा घ्यायचे. तिथं माझी निवड झाली. पण औरंगाबादला आल्यावर काय झालं माहीत नाही, आरडी परेडसाठी माझं नाव न पाठवता दुसऱ्याच एका मुलीचं नाव पाठवण्यात आलं. माझी इतकी मेहनत, माझी सगळी तयारी, सगळं वाया गेलं. केवळ माझा कुणाजवळ वशिला नव्हता, कुणा ऑफिसरच्या पुढे करण्याची माझी वृत्ती नव्हती. केंद्रीय कार्यालयामध्ये कळलं की तिथल्या काही एनसीसी शिक्षकांनी माझी मेहनत, एकूण कामगिरी पाहिलेली होती, अनुभवली होती. तेही म्हणाले, जाधव काय को बुरा मानती हो, जाने दो, बडे पहलवान को देख के आरडी के लिए दिल्ली भेजा है. इस साल नहीं अगले साल तो सही. पुढचं वर्ष म्हणजे माझं शेवटचं वर्ष होत. अण्णासाहेब म्हणाले, आरडी परेडसाठी म्हणून 1.5 महिना आधी आणि 1.5 महिना नंतर असे एकूण 3 महिने तू अभ्यासापासून दूर राहशील. त्यातून दिल्लीची थंडी ऊन तुला सहन होईल का? तुझं ध्येय काय? BA चांगल्या प्रकारे पास होणं की NCCत नाव कमावणं? तूच ठरव, तुझा तूच निर्णय घे. विचारांती त्याही वर्षी निवड होऊनही आरडीसाठी दिल्लीला जाता आलं नाही. आयुष्यातली चांगली संधी पहिल्या वर्षी हिरावून घेतली गेली आणि दुसऱ्या वर्षी मी स्वतः कमावली. पण फारसं दुःख करून घ्यायचं नाही असं ठरवून त्या अगोदरच्या 12 दिवसांच्या शिबिरासाठी दार्जिलिंगला जायचं ठरवलं. तेव्हाही संपूर्ण महाराष्ट्रातून 25-30 मुली मनमाड रेल्वे स्टेशनवर जमा झाल्या होत्या. तिथून आम्ही एक डबाच रिझर्व करून गेलो होतो. 4 वर्षात सर्वात उत्कृष्ट कॅम्प कोणता झाला असेल तर तो दार्जिलिंगच्या कॅलिंगपॉंग या ठिकाणचा. चोहो बाजूनी डोंगर वेढलेले, मधल्या 20-25 एकराच्या परिसरात छोटे छोटे तंबू, प्रत्येक प्रांताचे 3-4 तंबू, गोलाकार डोंगरांच्या पायथ्याशी जवळजवळ 1,000 तंबू, 5-6 हजार मुली, 1,000-1 ऑफिसर आणि कर्मचारी वर्ग वेगळाच. प्रत्येक तंबूच्या सभोवती बाहेरच्या बाजूनी 3-4 फूट खड्डे, खाचा पाडून घ्यायच्या. थंडी तर जन्मात अनुभवली नव्हती एवढी. एकेका तंबूत 8-10 जणी, साधारण 10x10 आकाराचे तंबू असावेत. आम्ही सगळ्याजणी एकमेकींना एकमेकीच्या पांघरुणात घुसमटून घेतलं तरी थंडी कमी व्हायची नाही. हातपाय पोटाशी दुमडून घेऊन शरीराचं मुटकुळं करून घ्यायचं. सकाळी म्हणजे 4:30-5 लाच भली मोठी घंटा वाजायची. उठलं तर पाहिजेच. आणि काय आश्चर्य, टेंटच्या चोहो बाजूच्या खणलेल्या खाचा पाण्यानं तुडुंब भरलेल्या असायच्या. म्हणजे रात्रभर पाऊस झालेला दिसतो. कुणीतरी माईकवरून इंग्रजीतून सांगायचं, ज्याचं त्यानं आपापल्या तंबूभोवतीचं पाणी काढून टाकावं. झालं, आधीच हातपाय गारठलेले, त्यात पुन्हा पाण्यात तेही बर्फाच्या. पण ड्युटी इज ड्युटी. भराभर सगळ्यांनी आपापले मग्गे काढले, भरभर पाणी उपसलं. लांबवर गरम पाण्याचं आधण उकळलेलं असायचं. तिकडे जाऊन तोंड धुवून घ्यायची, हातपाय धुवून घ्यायचे. आंघोळ करायचा लाग नव्हता. छे, एवढ्या थंडीच्या दिवसात आंघोळ आणि इतक्या सकाळी. छे छे, मुळीच नाही रे बाबा. दुपारी जेवण झाल्यावर वेळ मिळाला तर आंघोळ करायची, नाही तर सुट्टी. सुट्टी, आंघोळीला सुट्टी. सर्वांनीच आंघोळीच्या गोळ्या घेतल्या. दार्जिलिंग हिमालयातलं एक सुंदर थंड हवेचं ठिकाण, उंचावर. त्यातल्या कॅलिंगपॉंग या ठिकाणी आमचा कॅम्प. सकाळचा चहा म्हणजे मग भरून अस्सल आसामी चहा मिळायचा, भरपूर गोड, दूध कमी पण प्यायचा. गरम गरम पाणी पोटात जाणं आवश्यक असायचं. ते झालं की सकाळचा मार्च पास्ट म्हणजे पांढरा चुडीदार पायजमा, पांढरे बूट घालून तिसरी शिट्टी वाजायच्या आत पटांगणावर जमायचं. पाहता पाहता संपूर्ण पटांगण पांढरं शुभ्र उमलून यायचं. आडवे उभे डावा उजवा करत वॉर्म अप व्हायचं. खांद्यावरून ओढणी उभी घेऊन कमरेला पांढऱ्या ओढण्या बांधून टाकायच्या आणि एक एक गट सरांच्या मागून पळस सुटायचा. दोघी दोघींनी हात पकडायचे, सगळा उतारच. हिरवेगार डोंगर जवळ वाटायचे. धुक्यांचे ठक, दाट दाट धुकं, त्या धुक्यातून वाट काढत आम्ही डोंगर उतरणीला लागायचो. पळतच राहायचो, पळतच राहायचो. लाल भडक्क सूर्याचा सोनेरी गोळा डोंगरा पलीकडून दिसू लागताच धुकं कायम व्हायचं. आणि यावेळी 6:30-7 वाजत आलेले असायचे. पाय पळत राहायचे, पण डोळे डोळे अख्खं सृष्टीचं हे सौंदर्य अधाशासारखं पीतच राहायचे. किती सुंदर तो सूर्योदय. पुन्हा इतरत्र कधी तसा दिसलाच नाही. डोंगर उतरणीवर लाल भगवी कौलारू खरं. जिकडे पाहावं तिकडे हिरवेगार चहाचे मळे, अगदी शिस्तबद्ध सैनिकांसारखे. वाफ्या वाफ्यांनी नीट ठराविक उंचीतच वाढणारे. त्यांची कटिंग्स किती व्यवस्थित केलेली असायची. जणू आमच्या आरडी परेडचे सैनिक दिल्लीला हमरस्त्यावरून मोठ्या जोशात आयटीत मार्च पास्ट करत निघाले. मधूनच एखाद दुसरं झाड, रस्त्यांच्या कडेला उंच फुलांची झाडं आणि घराघरातून डोक्याला पट्टा बांधून पाठीवर मोठमोठ्या बास्केट घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणी स्त्रिया, चहाच्या मळ्याकडे जाणाऱ्या. अहो, एवढी एवढी लहान लहान पोरं पोरी डोंगर चढण्यात पटाईत. आम्ही परतीला लागलो म्हणजे निम्मा अवसान गळून गेलेलं असायचं, पण ही पोरं ही पोरं माकडासारखी उड्या मारत केव्हाच आमच्या पुढं गेलेली असायची. खरंच निसर्गाची सगळी किमया, नाही का? कॅम्पवर आल्या आल्या आधी पांढरा गणवेश बदलून खाकी गणवेश चढवावा लागायचा. कॅम्प, बेल्ट, सॉक्स, शूज हे सगळं घालायला बराच वेळ लागायचा. मग हातात थाळ्या घेऊन नाश्त्याच्या ठिकाणी जायचं. नाश्ता मात्र पोटभर करायचा. पोहे, उपीट व एखादा त्या भागातला नवीन पदार्थ असायचा. भूक लागली की समोर असेल ते माणूस खातो न कुरकुरता. सगळ्यांच्या संगतीत ते खाण्यापिण्यातली मजा असायची. नाश्ता संपला की 9 वही पेन घेऊन एकेका गटांनी त्यांच्या ठराविक ठिकाणी ठराविक शिक्षकांकडे जायचं. तिथे अगोदर परेड व्हायची आणि मग तिथे धडे दिले जायचे. अपघात प्रसंगी कसे वागाल, प्रथमोपचार, नर्सिंग वगैरे वगैरे शिकवलं जायचं. नंतर 1 जेवण, 3:30 विश्रांती, 4 सर्वांसमोर मेन ऑफिसरचं स्पीच, शिस्त, एकी, एकात्मता, राष्ट्र, राष्ट्राभिमान इत्यादीवर ते बोलायचे. सायंकाळी 5:30-6 सोडून द्यायचे. आणि मग काय विचारता, सकाळी पांढरा, दिवसभर खाकी रंगाचा दिसणारा परिसर आता मात्र पार बदलून गेलेला असायचा. रंगी बेरंगी फुलपाखर जशी या झाडावरून त्या झाडावर फुलांवर उडावीत, तशी प्रत्येक तंबू मधून रंगीत विविध प्रकारचे पोशाख परिधान केलेल्या मुली इकडून तिकडे हिंडताना बागडताना दिसायच्या। जणू काही फॅशन परेडच, आणि त्या त्या प्रांताचं वैशिष्ट्य घेऊनच। मग रात्री उशिरा पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, त्या त्या प्रांताचा सांस्कृतिक वारसा घेऊन आलेले, त्यांच्याच भाषेतून नृत्य, कव्वाली, कविता, नकला, गीत, अनेक विविधतेतूनही शेवटी एकता, भारतीयत्व जाणवल्याशिवाय राहायचं नाही। आम्ही महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणून लावणी नृत्य सादर केलं होतं। मी नागपूर कॅम्पमध्ये तेच बसवलं होतं। अधिक कष्ट न घेता पुन्हा तेच, आणि कालावधीही कमी असल्यामुळे लावणी नृत्यच बसवलं। माझ्या स्मरणात आहे, संपूर्ण देशातून त्याला पहिलं किंवा दुसरं बक्षीस मिळालं होतं। खरंच काही दिवस इतके चांगले असतात की त्यांचं विस्मरणच कधी होत नाही। त्यापैकीच हे दार्जिलिंगचे कॅम्पचे सुंदर दिवस, फुलपाखरासारखे कधी आणि कसे उडून गेले ते कळलंच नाही, आता सुद्धा स्मरणात राहिले आहेत। त्या मुलायम सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरी आठवणी दार्जिलिंगच्या।
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 23वा भाग आपण ऐकलात। वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे।

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

रामकृष्ण हरी। धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेले की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात। या दरम्यान ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रद्धा आणि भक्ती असतात, या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या असतात। कोणी मोठे आणि किती वेळ थांबायचे, रिपीट, कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते। आयुष्याची गणितं खरं तर बोटावर मोजण्या इतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात। मनातल्या भावना वेळेवर व्यक्त न करणं, काही गोष्टी वेळेवर समजून न घेणं किंवा समजणं आयुष्यात खूप महत्वाचं असतं। नाहीतर खंत आयुष्यभर मनाला टोचत राहते। रामकृष्ण रेडिओ मन भावन 90.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे आर्जे शुभांगी सोबत. आज 28 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी अत्यंत विशेष मानला जातो. जागतिक निसर्ग संवर्धन दिन. पृथ्वीवरच्या नैसर्गिक संसाधनांचं म्हणजेच पाणी, हवा, जमीन, जंगलं आणि प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. निसर्गाचं रक्षण हीच मानवाची सुरक्षा हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. जागतिक हेपेटायटिस दिन. यकृताच्या म्हणजे लिव्हरच्या आरोग्याविषयी आणि हेपेटायटिस या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. हेपेटायटिस बी विषाणूचा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर बारुक ब्लंबरबर्ग यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. आज चित्रपट जगतातील एका अष्टपैलू महानायकाचा वाढदिवस आणि एका थोर शास्त्रज्ञाची जयंती आहे. धनुष. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिभावान राष्ट्रीय पुरस्कार विजेते अष्टपैलू अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक कोलावरी डी या गाण्याने जगभर धुमाकूळ घालणारे आणि रांझणा, अतरंगी रे सारख्या चित्रपटातून आपल्या कसदार अभिनयाची छाप पाडणारे धनुष यांचा 43वा वाढदिवस आज ते साजरा करत आहेत. डॉक्टर बारुक सॅम्युअल ब्लंबरबर्ग, अमेरिकन शास्त्रज्ञ ज्यांनी हेपेटायटिस बी विषाणूचा शोध लावला आणि त्याची लस विकसित केली ज्यामुळे जगातील कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले, त्यांच्या या महान शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या दिवशी आपण भारताच्या साहित्यातील एक प्रखर आणि उपेक्षितांचा आवाज बनलेल्या महानायिकेचं स्मरण करतो, महाश्वेता देवी. भारतातील थोर बंगाली लेखिका, सामाजिक कार्यकर्ता आणि प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासी महिला आणि समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी वाहिलं. त्यांच्या 1084 की मां आणि रुदाली यासारख्या साहित्याने भारतीय समाजाला अंतर्मुख केलं. 2016 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी निसर्गाविषयी मांडलेला एक अजरामर विचार. हा निसर्ग प्रत्येक माणसाची गरज पूर्ण करण्यासाठी खंबीर आहे, पण कोणत्याही माणसाचा लोभ पूर्ण करण्यासाठी नाही. हा विचार आपल्याला शिकवतो की निसर्गाकडून घेताना आपण त्याचा आदर केला पाहिजे आणि त्याचं रक्षणसुद्धा केलंच पाहिजे. आजची बोधकथा. एकदा एक राजा आपल्या सैनिकांसह राज्याचा दौरा करत एका गावातून जात होता. वाटेत त्याने पाहिलं की एक अतिशय वृद्ध माणूस ज्याचे हात थरथरत आहेत आणि पाठीला बाक आलाय, तो जमिनीवर आंब्याचं छोटंसं रोपटं लावण्यात मग्न होता. राजा त्या वृद्धाजवळ गेला आणि हसून म्हणाला, बाबा तुमचं वय झालंय आता, हे आंब्याचं झाड मोठं व्हायला त्याला फळं यायला किमान 10 ते 15 वर्षे लागतील, तोपर्यंत तुम्ही हे फळ खायला जिवंत असाल का? मग एवढ्या कडक उन्हात हे कष्ट कशासाठी करताय? तो वृद्ध माणूस शांतपणे हसला आणि म्हणाला, महाराज आज मी जी फळं खातोय ती झाडं माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी लावली होती, त्यांनी कष्ट केले म्हणून आज मला गोड फळं खायला मिळाली. मग आज मी झाड लावलं तर त्याची फळं माझ्या येणाऱ्या पिढीला, माझ्या नातवंडांना मिळतील. निसर्गाचा हाच नियम आहे, आपण फक्त स्वतःचा नाही तर आपल्यानंतर येणाऱ्या जगाचा सुद्धा विचार केलाच पाहिजे. वृद्धाचं हे नितांत सुंदर आणि विचार करायला लावणारं उत्तर ऐकून राजा थक्क झाला. राजाने त्या वृद्धाच्या विचारांचा आदर करत त्याला सोन्याची मोहोर बक्षीस म्हणून दिली. आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आपल्याला खूप मोठी शिकवण देते. आपण आज जे निसर्गाचं सौंदर्य अनुभवत आहोत ते आपल्या पूर्वजांनी राखलं म्हणूनच आज आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचा नाश न करता एका झाडाचं रोपण करून किंवा पाण्याचा अपव्यय टाळून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक सुंदर पृथ्वी ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आज 28 जुलैचा हा दिवस आपल्याला निसर्गाचं ऋण जपण्याची आणि महाश्वेता देवी यांच्याकडून उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देतो. चला तर मग आजच्या शुभदिन
आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, always had touchy.
1: श्री राम समर्थ. नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे. गुढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात, ते कुठून येतात ते कळत नाही. म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही, मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार. मी बोलतो कसा, माझे मन कुठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो, न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे का? आपले कुठे चुकते ते पहावे आणि जे चुकते ते सुधारावे. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते. मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामा वाचून दुसरे जीवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी सांभाळीन. आजचे बोधवचन: जेथे नाम तेथे मी, हा भरवसा बाळगून असावे तुम्ही. जानकी जीवन स्मरण.

गीताई अध्याय दहावा विभूति चिंतन अथवा विभूति योग। श्री भगवान मनाले, फिरुणी सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुझ, राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो, न देव जाणती माझा प्रभाव न महर्षी, सर्वथा मीचि देवांचे महर्षींचे हि मूळकी, ओळखे जो अजन्मा मी स्वयंभू विश्वचालक, निर्मोहतो मनुष्यात सुटला पातकातुनी, बुद्धि निर्मोहता ज्ञान सत्यता शम निग्रह, जन्मनाश सुखे दुखे लाभालाभ भया भय, तपदातृत्व संतोष अहिंसा समता क्षमा, माझ्याची पासुनी भूती भाव हे वेग वेगळे, महर्षी सात पूर्वींचे चौघे मनू तसे चिते, माझे संकल्पिले भाव ज्यांची लोकांत ही प्रजा, हा योग युक्त विस्तार माझा जो नीट ओळखे, त्यास निष्कंप तो योग लाभे यात न संशय, सर्वूळ माझ्यात प्रेरणा मज पासुनी, हे ओळखून जाणते भजती मज चित्ते प्राणे जसे मीची एकमेकांस बोधिती, भरुणी कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती, असे जे रंगले नित्य भजती प्रीतीपूर्वक, त्यास मी भेटवी माते देवुनी बुद्धियोगतो, करुणी करुणा त्यांची हृदये राहुनी स्वये, तेजस्वी ज्ञान दीपाने अज्ञान तम घालवी। अर्जुन म्हणाला, पवित्र तू परब्रह्म थोर ते मोक्षधाम तू, आत्मा नित्य अजन्मा तू विभू देवादि दिव्य तू, ऋषी एक मुखे गाती तसे असित देवल, व्यास नारद देवर्षी तू ही आपन सांगसी, मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगसी मज, देवदानव कोणी ही तुझे रूप न जानती, जानसी ते तुझे तूची प्रत्यक्ष पुरुषोत्तमा, देव देवा जगन्नाथा भूतेशा भूत भावना, विभूती आपुल्या दिव्य मज निशेष सांगतु, ज्यांनी हे विश्व तू सारे राहिलास भरुणीया, योगेश्वरा कसे जानू चिंतनी चिंतनी तुझ, कोण्या कोण्या स्वरूपात करावे ध्यान मी तुझे, त्या विभूती तसा योग आपुला तो सविस्तर, पुन्हा सांग नभे तृप्ती सेविता वचनामृत। श्री भगवान म्हणाले, बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चित्या तुझ, माझा विभूती विस्तार न संपेची कुठे कधी, राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी, भूतमात्रास मी मूळ मध्यमी मीची शेवट, आदित्यात महाविष्णो ज्योतिष्मंतात सूर्य मी, मरीची मुख्य वायूत मी नक्षत्रात चंद्रमा, मी साम वेद वेदांत असे देवांत इंद्र मी, चेतना मीची भूतांत मनते इंद्रियात मी, कुबेर यक्ष रक्षांत मी रुद्रात सदाशिव, वसंतु मी असे अग्नि असे उंचात मेरुमी, पुरोहितांत तू जान मुख्य तो मी बृहस्पती, सेनानित तसा स्कंद जलराशीत सागर, मी एकाक्षर वाणीत महर्षीत असे भृगु, जप मी सर्व यज्ञात मी स्थिरांत हिमालय, सर्व वृक्षात अश्वत्थ मी देवर्षीत नारद, मी चित्ररथ गंधर्वी सिद्धि कपिल मी मुनि, अश्वी उच्चैश्रवा जो मी निघालो अमृतातुनी, ऐरावत गजेंद्रात मी नरात नराधिप,
मी कामधेनु गायीत आयुधी वज्र मी असे उत्पत्ति हेतु मी काम मी सर्पोत्तम वासुकी नागात शेष मी थोर जळी वरुण देवता पितरी अर्यमातो मी ओढणारांत मी यम असे दैत्यांत प्रल्हाद मोजणारांत काळ मी श्वापदांत असे सिंह पक्षांत खगराज मी वेगवंतात मी वायु शस्त्रवीरांत राम मी मत्स्यात मी असे नक्र नदी गंगा नद्यांत मी सृष्टीचे मी असे मूळ मुख मी ओघतो हि मी विद्यात आत्मविद्या मी वक्त्यांचा तत्ववाद मी समासांत असे द्वंद्व अक्षरांत अकार मी मीचि अक्षयतो काळ विश्वकर्ता विराट स्वये सर्वनाशक मी मृत्यु होणारा जन्म मी असे वाणी श्रीकीर्ती नारीत क्षमा मेधा धृती स्मृती सामांत मी बृहत्साम गायत्री मंत्र सार मी मी मार्ग शीर्ष मासात ऋतूत फुलला ऋतु द्युत मी छळणारांचे तेजस्म्यातील तेज मी सत्व मी सात्विक जय मी आणि निश्चय मी वासुदेव वृष्णीत पांडवांत धनंजय मुनीत मुनी मी व्यास कवीत

0: शणा कवी दंड मी दमवंतांचा विषयेच्छु सधर्म मी मुगूढात मौन मी थोर ज्ञात्यांचे ज्ञान मी असे तसेचि सर्व भूतांचे बीजजेते हि जान मी माझ्या वीन नसे काही लेश मात्र चराचरी माझ्या दिव्य विभूतीस नसे अंथ कुटेची तो तरी विभूती विस्तार हा मी थोड्यात बोलिलो विभूतियुक्त जीवस्तु लक्ष्मीवंत उदात्तवा माझ्याची किरणातूनी निघाली जाणती असे अथवा काय हे फार जानुनी करिशील तू एकांशे विश्व हे सारे व्यापुनी उरलोचि मी अध्याय दहावा समाप्त।
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM।

0: Crazy Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, एकीकृत रासायनिक सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि आपण या पद्धतीने जर का वापर केला तर आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं, आता वेगळं सांगायची गरज राहिलेली नाही। आणि जेव्हा सेंद्रिय खताचा उल्लेख होतो त्याच्यामध्ये कंपोस्ट खत जे आहे ते अतिशय एक महत्त्वाचं खत, तर त्याच्यावर पुसद येथील जे कास्तकार आहेत नारायण देवराव पांढरी पांडे यांनी एक वायजीवी पद्धत जी आहे कंपोस्टची ती आपली त्याची संकल्पना मांडली आणि आज ती मोठ्या प्रमाणात शेतकरी स्वीकारत आहेत। ती कंपोस्ट बनवण्याची पद्धत म्हणजे नॅडेप कंपोस्ट। तर हे जे नॅडेप कंपोस्ट आहे याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। नॅडेप पद्धतीनं जर कंपोस्ट तयार करायचं असेल तर साधारणतः 12 फूट लांब, 5 फूट रुंद, 3 फूट उंच असा हौद किंवा टाकं जे आहे ते जमिनीच्या वर त्याचं बांधकाम आपल्याला करायचं असतं। भिंतीची जाडी ही जी आहे ती 9 इंच ठेवायची। ही टाकी बांधताना चारही भिंतींना विटाच्या रुंदीच्या आकाराची छिद्रे ठेवावी लागतात, यामुळे टाकीत काय होतं हवा खेळती राहते। या भिंतींना आतून बाहेरून शेण व पाणी याचं घट्ट मिश्रण करून लिंपून घ्यायचं। ह्या भिंती वाळल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी ही टाकी वापरण्यास सुरुवात करावी। नॅडेप पद्धतीनं टाकी भरण्यासाठी शेतातील टाकाऊ पदार्थ, पिकाची धसकटं, गवत, पिकाचे अवशेष, पराट्या, तुराट्या, उसाचे पाचट, चिपाड, गाईचं शेण इत्यादीचा वापर आपण करू शकतो। टाकी भरण्यापूर्वी टाकीच्या आतील भिंतीवर शेण पाणी याचं मिश्रण शिंपडायचं। टाकीत पहिला थर देताना शेतातील टाकाऊ पदार्थ, पिकाचे अवशेष याचा 6 इंच जाडीचा थर द्यायचा। यात कडुनिंबाची पाने, पळसाची हिरवी पाने ही सुद्धा मिसळवायची। दुसरा थर देताना 4 किलोग्रॅम गाईचं शेण अधिक 150 लिटर पाणी याचं मिश्रण करून सारख्या प्रमाणात शिंपडायचं। तिसरा थर जो आहे शेतातील कोरडी चाळलेली माती 50 ते 60 किलोग्रॅम सारख्या प्रमाणात पसरून त्यावर पाणी शिंपडायचं, त्यामुळे सर्व माती ओली होईल। अशा रीतीने 3 थराचा 1 थर समजून एका थरानंतर दुसरा थर याच पद्धतीने घेऊन टाकीवर 1.5 ते 2 फूट उंचवटा तयार केला पाहिजे। अशा रीतीने टाकी भरली की 400 ते 500 किलोग्रॅम मातीचा चिखल करून 3 इंच जाडीचा थर होईल असा पसरवावा आणि त्यावर शेणाने लिंपून घ्यायचं। 15 ते 20 दिवसात वरील ढीग 10 इंच खाली दबतो। अशा वेळी वरीलप्रमाणे पुन्हा थर भरून घ्यावा व त्यावर शेणाने लिंपून घ्यावं। नॅडेप जे कंपोस्ट आहे तयार करताना जास्त उन्हामुळे शेणाने लिपलेल्या थराला भेगा जातात, अशावेळी ओलावा टिकून ठेवण्यासाठी शेण पाण्याच्या मिश्रणानं वरील थर जो आहे तो लिंपून घ्यावा। फारच ऊन असेल तर ढेगावर पाचटाचे आच्छादन करावं। टाकीत पहिला थर भरल्यानंतर 90 ते 120 दिवसात कंपोस्ट खत तयार होईल। ज्यावेळेस मातीचा रंग जेव्हा मातीला रंग येतो तेव्हा हे खत तयार झालं असं समजावं। हे खत सुकू नये, यामध्ये 15 ते 20% ओलावा असा राहावा, याकरता पाण्याचा शिडकावा देऊन याच्यामध्ये आपल्याला वापर करता येईल। आणि आपल्याला गरजेच्यानुसार याविषयी अधिक माहिती जर लागली तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला आणखी जास्त चांगल्या

0: पद्धतीने याच्या संदर्भात माहिती मिळू शकते आणि आपण स्वतःही त्याच्यामध्ये जे आहे जर चांगल्या प्रकारचा कंपोस्ट पीठ उभारला हा नॅडेप कंपोस्ट पीठ आपलं पाहून आणखी शेतकरी त्याचा वापर वेगाने करू शकतात. म्हणून हा संदेश घ्या आणि गरजेनुसार याचा वापर करा आणि आपला फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.

बंधूंनो, आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावं लागेल. आता झोपायला वेळ नाही. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली ही भारत माता हळूहळू नेत्र उघडतेय. ती काही काळ अंमल निद्रिस्त झाली होती इतकंच. उठा, तिला जाग करा आणि या नवजागृतीच्या संजीवनानं तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तिभावानं तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. निंदेचा शब्द उच्चारू नका. ओठ बंद ठेवा आणि हृदयाची कपाट उघडा. मातृभूमीचा आणि अखिल जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना सगळी जबाबदारी आपल्याच शिरावर आहे अशीच धारणा असू द्या. वेदांताचा हा प्रकाश आणि जीवनादर्श घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवातील ईश्वरत्व जागृत करा. आपले मज्जातंतू शक्तिसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणं पुरे. आता आपल्या पायावर उभे राहा, मनुष्य बना. स्थिर बुद्धीचे व्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पवित्र व्हा. स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवा. तुमच्याकडे पैसा नसल्यामुळे, तुम्ही गरीब असल्यामुळेच तुम्ही हे कार्य करू शकाल. तुमच्यापाशी काही नसल्यानंच तुम्ही निष्कपट राहाल. तुम्ही निष्कपट असल्यामुळे तुम्ही त्यागाला सिद्ध व्हाल. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. वत्सांनो, दुःखी, गरीब, अज्ञानी यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या, हृदय इतकं व्याकुळ होऊ द्या, मन प्राण इतके पेवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ येईल आणि डोकं असं गरगरायला लागेल की वेड लागतंय की काय असं तुम्हाला वाटू लागेल. मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंतांच्या पादपद्मी निवेदन करा. तेव्हाच तुम्हाला ते शक्ती, सहाय्य आणि अदम्य उत्साह देतील. गेली 10 वर्ष माझा एकच मूलमंत्र होता, झुंजा. झुंजून पुढे जा. आजही मी पुन्हा तेच म्हणतो, झुंजा. झुंजत झुंजत पुढे जा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकारांनी भरून गेल्या होत्या, तेव्हा मी म्हणत होतो, झुंजत पुढे चला. आज आशेच्या प्रकाशांनी दशदिशा किंचित उजळल्या असताना सुद्धा माझा तोच एक मंत्र आहे, चला. झुंजत झुंजत पुढे चला. वत्सांनो, भिऊ नका. उत्साहाने हृदय भरून घेऊन चारी दिशांना पसरा. काम करा, काम करा. नेतृत्व करत असतानाही सेवक बना, निस्वार्थ बना. आणि एखादा मित्र अन्य एखाद्या मित्राची त्याच्या पाठीमागे निंदा करू लागला तर ती कधीच ऐकू नका. अनंत धीर असू द्या, मग यश तुमचंच आहे, निश्चित. नेहमी सावध राहा. जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने टाळा. सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशानं उशिरा का होईना, पण यश आपलंच आहे हे निश्चित समजा. फक्त एकट्या आपल्यावरच सगळ्या कार्याची मदार आहे अशाच भावनेनी काम करा. भावी 50 शतकं तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. तेव्हा कंबर कसून कामाला लागा. तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील. सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढील सगळ्या समस्या सोडवतील. मी योजना तयार केली आहे आणि तिच्यासाठी माझं जीवन वाहिलेलं आहे. केंद्रोकेंद्री असे प्रसारक पसरतील आणि सगळं भारतवर्ष व्यापतील. आज आम्हाला सर्वस्वावर पाणी सोडून देशासाठी जीवन समर्पित करणारे काही तरुण हवेत. प्रथम त्यांच्या जीवनाला वळण लावावं लागेल, काही आकार द्यावा लागेल आणि मगच त्यांच्याकडून खऱ्या खऱ्या कार्याची अपेक्षा करणं उचित ठरेल. दुसऱ्यांसाठी एवढंसं जरी काम केलं तरी ती आतली शक्ती जागृत होते. दुसऱ्याबद्दल थोडासा जरी विचार केला तरी हृदयात सिंहबळाचा संचार होतो. तुमच्यावर माझं एवढं अलोट प्रेम आहे, पण तरीही मला वाटतं की दुसऱ्यासाठी तुम्ही आपले प्राण वेचावेत. ते तुमचं मरण पाहून मला आनंदच होईल. उठून कामाला लागा. आयुष्य तरी किती दिवसांचं आहे. जगात आलाच आहात तर काही चिन्ह मागे ठेवून जा. एरवी वृक्ष पाषाणही निर्माण होतात आणि नष्ट होतात, मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तरी काय? सध्या आपल्याला प्रामुख्याने आवश्यकता आहे ती वीराच्या आदर्शाची, ज्याच्या नखशिकांत संपूर्ण शरीरातील नसानसातून प्रचंड रजशक्तीचा प्रवाह वाहतोय, जो सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यूची सुद्धा पर्वा करत नाही. त्याग हे ज्याचं कवच आणि ज्ञान हेच ज्याचं खड्ग आहे,
अशा वीराच्या आदर्शाची. सध्या आपल्याला जीवन संग्रामात जिद्दीने लढणाऱ्या बहादूर योद्ध्याचा जोम हवाय. जीवनाला सुखद उद्यान मानणाऱ्या वेड्या प्रेमिकाची भावुकता नको. आत्मविश्वास बाळगा. माझ्या दिव्य दृष्टीला स्वच्छ दिसतंय की तुम्हा लोकांच्या ठाई अनंत शक्ती वास करत आहे. त्या शक्तीला जागृत करा. उठा उठा, अदम्य चिकाटीनी कामाला लागा. गंभर कसून सुरुवात करा. 2 दिवसांचे धन मान सगळ्या गोष्टी घेऊन करणार काय? माझी भावना काय आहे ठाऊक आहे? मुक्ती बिक्तीची मला जरूर नाही. तुम्हा लोकात हे भाव जागृत करणं हेच माझं काम. एक यथार्थ माणूस घडवायला मला लाखो जन्म जरी घ्यावे लागले तरी त्याला माझी तयारी आहे.

0: आगे। श्रोताओं, कबीर साहब बहुत कड़वा सच सामने रखते हुए कहते हैं, मैं बड़ी बलाई है। यह जो 24 घंटे हमारे भीतर मैं चलती रहती हैं, मेरा पद, मेरा सम्मान, मेरा ज्ञान, मेरी सही होने की जिद, यह कोई साधारण बात नहीं है। यह एक बड़ी बलाई यानी बहुत भयानक बीमारी और मुसीबत है। सके तो निकसो भाजी, अगर तुम्हारे भीतर रत्ती भर भी विवेक बचा है तो जितनी जल्दी हो सके इस मैं के चंगुल से भाग निकलो। इसे अपने भीतर से धक्का देकर बाहर निकाल फेंको। यदि तुम इसे छिपा कर रखने की भूल करोगे तो क्या होगा? अगली पंक्ति में कबीर एक सीधा और वैज्ञानिक सवाल पूछते हैं, कब लग राख्यो हे सखी रुई पलेटी आगी, हे आत्मा रूपी सखी, तुम इस अहंकार रूपी चिंगारी को अपने दिल में कब तक छुपा कर रख पाओगी? यह तो ठीक वैसा ही है जैसे किसी ने रुई पलेटी आगी यानी रुई के भीतर आग लपेट कर रख ली हो। रुई चाहे जितनी मुलायम हो, आग उसे पल भर में भस्म कर देगी। ठीक वैसे ही तुम्हारी यह साधना, तुम्हारी ये अच्छाइयाँ इस अहंकार की आग में एक दिन पूरी तरह जल जाएंगी। यह दोहा अहम वृत्ति के समूल नाश का महासूत्र है। अद्वैत वेदांत और सूफी मत में माना गया है कि ईश्वर और जीव के बीच अगर कोई एकमात्र पर्दा है तो वह केवल इस मैं का पर्दा है। कबीर यहाँ समझा रहे हैं कि अहंकार एक ऐसी आत्मघाती वृत्ति है जिसे सहजा नहीं जा सकता। मनुष्य सोचता है कि वह अपने भीतर थोड़े से बड़प्पन को बचाकर भी धार्मिक बना रह सकता है, लेकिन अध्यात्म में थोड़ा सा अहंकार जैसी कोई चीज नहीं होती। जैसे रुई में लिपटी आग छिप नहीं सकती, वैसे ही मन का सूक्ष्म अहंकार भी आपके आचरण में, आपकी वाणी में क्रोध और ईर्ष्या बनकर प्रकट हो ही जाता है और आपके भीतर शांति को नष्ट कर देता है। विसर्जन ही एकमात्र मार्ग है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपने व्यवहार को बहुत बारीकी से टटोलिए। जब कोई हमारी बात नहीं मानता, जब कोई हमारे विचारों से असहमत होता है, तो हमारे भीतर जो अचानक कड़वाहट और गुस्सा उबलने लगता है वह क्या है? वह वही रुई में लिपटी आग है जिसे हम दुनिया से छिपाकर बैठे हुए हैं। आज कोशिश कीजिए इस मैं की पकड़ को ढीला करने की। अपनी सही होने की जिद को छोड़िए, विनम्र बनिए और यह स्वीकार कीजिए कि इस अनंत ब्रह्मांड में हमारा यह मैं एक धूल के कण से ज़्यादा कुछ नहीं है। जैसे ही आप अपने इस झूठे बड़प्पन को विसर्जित करेंगे, आपके भीतर शीतलता का उस राम रस का झरना अपने आप फूट पड़ेगा जो इस आग को हमेशा के लिए शांत कर देगा। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: द प्रोफेसी ऑफ असित मुनी, यू आर गोइंग टू बी इधर एन एम्पीरियर और द कॉज ऑफ टोटल ह्यूमन वेल बीइंग, इल्यूमिनेटिंग द यूनिवर्स विथ योर मिलियंस ऑफ लाइट, सम्यक संबुद्ध। यू आर नॉट लॉस्ट इन लग्जरीज इन द पैलेस accompanying dancers in the bedroom, beyond bliss and luxuries, your broad vision up to extinction, its sensitive intuition, you experience long back, some stigmatization made you restless for seeking truth, for the well-being of man, for freedom from pain. The vast compassion of your loving spirit has spread throughout the world. Its starting point manifested by the veering of an arrow that hit the prey. With intense love, you took the bird to your heart with your big arms. Due to the beats in your arteries, the bird felt secured. Your merciful eyes cast compassion. With delicacy, you removed the arrow that Devdatta had shot. The bird hugged you passionately. Devdatta claimed his right on the bird and demanded the prey. You said that the bird belonged to you because the compassion is of the savour and not the killer. The argument escalated. It reached the palace. Justice was done in the palace hall, and your full-fledged compassion conquered. Then, considering affinity of the bird towards you, you release the bird in the open sky. Then your love and compassion burst into a vast cloud of compassion, the very existence of the universe. A vast reflection of truth has been found in your compassion. You smiled with contentment, and the journey of your invention began. Vast positive energy of the well-being of masses poured out from your compassion, and you spread all over the sky. Ba Tathagata, in order to avoid violence due to water distribution, your eyes watered with compassion. You said, war isn't fair between Shakya, Koliya for the sharing of water. Due to your disapproval, the whole assembly of the Sangha was shaken. You were to be punished, either acquisition of your home, land, bungalow, palace was to take place, or you were to be banished from your homeland, followed the path of Parivrajak. Your steps towards enlightenment began to fall with the witness of your every moment in life. Your decision of renunciation shook Kapilvastu, your father Mount Harfelt, your loved ones, King Shuddhadan, Mother Mahaprajapati, and the citizens were distracted, painful. The message of renunciation reached beforehand to the palace. You, with serenity, stated the fact of Yashodhara, and Mother Yashodhara exclaimed, "If I were at your place, I would have done the same." With the consent of Yashodhara, it felt carefree. Conversation between the two led you to the sharp consciousness truth, and the path of Siddhartha to be Parivrajak got motion. The issue of water sharing can be solved through discussion. For that, no war is needed. This easy decision became hard. Then you followed the rational path of absolute well-being of people. That one to be sought, you fell.
3: रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
4: राम गीता चिंतन भाग 55। या भागात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी विश्वात शांती प्रस्थापित व्हावी याकरिता सामुदायिकतेला अत्यंत महत्व दिले आहे. दैनंदिन जीवनातील तणावाने लोक बघ्याची भूमिका घेऊन जमा होणं वेगळं आणि एका ध्येयाने सामाजिक व राष्ट्रीय दृष्ट्या एका अधिष्ठानाखाली एक येणं वेगळं. त्यासाठी या भागात वंदने महाराजांनी प्रभू येशू ख्रिस्त आणि शिर्डीचे साईबाबा यांना सर्व धर्म समतेच्या संबंधाने समोर ठेवले. ते म्हणतात, धर्म किसी का हो कोई पर वर्म सबके एक हो. आणि अध्यात्म वैज्ञानिक दृष्टिकोन ध्यानात ठेवून सामुदायिक प्रार्थनेचे अधिष्ठान निश्चित केले. ते असे, बग शुद्ध आसन खादीचे वरगोल तकिया शोभला, हा नील दीपक दावितो, बग शुद्ध सात्विक ही कला, बग धूपवत्ती आरती, एकेक साधी योजना, किती गोड वाटे या जीवा, ही सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थनेच्या उपासनेची अधिष्ठित देवता आहे श्री गुरुदेव. ही व्यक्ती नाही, शक्ती आहे. या देशातील समाज देव वेगवेगळे मानतो, पण गुरुला सर्व स्तरातील समाज मानतो. गुरुचे स्वरूप स्पष्ट करताना वंदनीय महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, याचा मागे मी विचार केला, अधिकाधिक अनुभव घेतला, शेवटी निश्चयाने निवडला गुरुदेव माझा. मी जरी गुरुदेव माझा म्हटला तरी तो नवे माझाची भला, तो सर्व प्राणी मात्रांचा झाला कल्याणकारी. त्यास नाही पंथ पक्ष, सर्व देशी तो सर्व साक्ष, सर्व देवाधिकांचा अध्यक्ष सद्गुरु राजा. त्याशी सर्वची मानव सखे, देश विदेशींचे एक सारखे, नाही धर्म भिन्न त्याचे निके, एकची सत्य सर्व माझी. जैसा आत्मा नाही भिन्न झाला तैसाची गुरुदेव संचला, कोणी आकाशाचा तुकडा पाडला ऐसे नाही. सत्य सर्वांचे सत्य असते, सत्य ते असत्यची होते, तैसेची गुरुदेव सर्वांचे ते, एकची राहती सर्वस्वी. वैदिक असो वा त्याहून इतर, सर्वची पंथी गुरुदेवाचा आदर. इस्लाम ख्रिस्तादी धर्मी ही थोर गुरुदेव भक्ती. पंथ प्रचारक गुरु वेगळे, त्यात असते द्वैताचे काळे. स्वतंत्र अनुभवी गुरु निराळे, ते पावती ज्ञान योगे. गुरु हाडा मासाचा नव्हे, गुरु नव्हे जाती संप्रदाय. गुरु शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांचे. हे ज्ञान ज्याशी लाभले, ज्याचे मन विश्वाकार झाले, पंथ पक्ष धर्म संपले, ज्याच्या ठाई सर्वची. हे ज्ञान ज्याशी लाभले, ज्याचे मन विश्वाकार झाले, पंथ पक्ष धर्म संपले, ज्याच्या ठाई सर्वची. तो सर्वांचा झाला सखा, मानव मात्रांचा पाठीराखा. कोणत्याही भाषेने पारखा, तरी पावे तयाशी. करी सद्भावना उत्पन्न, दीन दुःखितांचे पालन, मलिन मार्गाचे करी खंडन, काया वाचा मनाने. म्हणूनच थोरांनी कथिले, गुरुची ब्रह्म विष्णू झाले, महेश्वर ही गुरुची बोलिले, याच सामर्थ्य. गुरुची साक्षात ब्रह्म कथिला, सर्वात व्यापुनी गुरुची उरला, ऐसा देव म्हणून प्रार्थिला गुरुदेव माझा. महापुरुष वेगळ आले, परी गुरुत्वी मिळूनी गुरुची झाले. व्यक्तीपण धर्मपण ही मुराले गुरु स्वरूपी. त्याचे पूजन गंधाने नव्हे, त्याचे मंदिर विशाल आहे. विशालतेला मर्यादा राहे, परी गुरु त्याहूनही अमर्याद. भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, सर्व पृथ्वी जयाचे आसन, चंद्र सूर्य नंदा दीप जाण गुरुदेवाचे. त्यातची धर्म पंथ सामावती, तोची वेष्टीला सर्वाभूती. त्याचे वाचुनी नाही रीती जागा कोणी, त्याचे ज्ञान झाली या जीवा. कोठे द्वेष कलह हेवा, सुख शांतीचा लाभे विसावा सर्वा ठाई. म्हणून हेची व्हावया ज्ञान, विशाल मने रचिले साधन. सामुदायिक प्रार्थनेचे स्थान, सामुदायिकपणास्तव. तेथे सामुदायिक देव कल्पावा, पुढे कार्यातची अनुभवीत जावा, मग विश्वाकार पहावा गुरुदेव माझा. याप्रमाणे सामुदायिक प्रार्थनेचे अधिष्ठान अमरावती जिल्ह्यातील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमात पाहायला मिळते. आजची देशाची स्फोटक परिस्थिती व विदारक अवस्था पाहून पुढे ते लिहितात, ज्वालामुखी के पर्वत पर बैठकर विश्व शांती के नारे लगा रहे, क्या इससे कोई लाभ हो सकता? नाही. याचं उत्तर त्यांनी विश्व शांतियोग नावाचे ग्रंथात लिहिलं आहे. जगातील सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचे लोक जर आता एका ध्येयाने प्रेरित होऊन सामुदायिक प्रार्थनेच्या आध्यात्मिक अधिष्ठानाखाली एक येणार नाही, तर निसर्गाच्या भट्टीत सापडून राग झाल्याशिवाय राहणार नाही. आता याला फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. एका भजनात त्यांनी संकेत दिलेत, सुनो भारतवासिंदो, अब आई विपत बडी भारी, बदलेगा भाऊर जमाना, कई पंथ बढेगे नाना, सबको होगा अभिमाना, बिरला ही छुटेंगा खारी, आपस में चलेंगे दंडे, सब शहर बनेंगे ठंडे, दुख पाएंगे नर नारी, सब गांव पड़ेगा डाका, गुंडों से रहेगा धोखा, जो सेवा करेगा बाका, वह सत युग का अवतारी, घर इसको दूर भगाना, तो सभी एक हो जाना, तुकड़ा कई सुन लो गाना, देर करो मत थोरी, अब आई विपत बड़ी भारी. आणि म्हणून गुरुदेव मासिकाचे एका लेखात त्यांनी संदेश दिला, सज्जनांनो, मानव समाज सुखी होण्याचा आणि विज्ञानाला मानव सेवेसाठी लावण्याचा एकमेव उपाय अध्यात्मिक अधिष्ठानाचे आधारेच मानवतेचा विकास होय. अध्यात्माचा अर्थ आहे साऱ्या विश्वातील व्यापक सच्चिदानंद तत्व, यालाच मी श्री गुरुदेव असे नाव दिलेले आहे. सर्व धर्म पंथ देशातील मानव याच तत्वाचे प्रगट रूप आहेत. बंधूंनो, आध्यात्मिक संस्काराचे सर्वात श्रेष्ठ विद्यापीठ म्हणजे सामुदायिक प्रार्थना, ज्यामुळे आमच्यात समता व सद्भावना सच्चरित्रता यांची वाढ ज्या सामुदायिक प्रार्थने होते ती प्रार्थना आत्मोन्नती राष्ट्रशक्ती आणि विश्वशांतीची मान साधनाच आहे. ग्रामीण जीवनाचा सरोदय यामध्ये आहे. आणि मागच्या इतिहासातही जेव्हा जेव्हा समाजावर बाका प्रसंग आला तेव्हा महापुरुषांनी सामाजिक एकात्मतेतूनच समाजाला शांतीचा मार्ग दाखविला, ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात. सामुदायिक प्रार्थनेची महत्ता त्यांनी सांगितली आहे. मित्र हो, ऐका माझे वचन, जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण, तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधीही. एवढे अनुभवे सांगूनी ठेवतो, प्रार्थनाच मी गावाचे धन समजतो, यानेच स्वर्ग मोक्षही पावतो समाज आपुला. आमचा देव समाजी वसतो, समाजाकरिता सर्व करतो, सर्वात व्यापुनी राहतो प्रार्थनेच्या आसनी. तो भेटतो जन कार्यानी, आम्ही केली प्रार्थना म्हणून भरली भावना आत्मा ओतुनी प्रार्थनी या. आपण होता प्रश्न पुसला म्हणून ऐसा विस्तार केला, प्रार्थनी तल्लीन होताची देव कळला विशाल स्वरूपी. त्या मूल तत्वाचा जो अनुभव ज्ञान गम्य विश्वात्मक देव तोची मानिला गुरुदेव प्रार्थनी आम्ही. त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरी मूर्तीच हवी असेल जरी, कल्पावी आपापल्या इच्छेपरी कोणत्याही देवाची. देव गुरुदेवात सामावले भक्त तेवढे प्रार्थनी एक झाले, मानवतेचे मंदिर उघडले उघडले विश्वामाजी या रूपे. एकाची प्रार्थना अनेक मिळाया, अनेकांची प्रार्थना अनंत कळाया, अनंत तत्वी एकत्व पावावया प्रार्थना आहे. हे समजोनीच हा मार्ग धरिला, आदर ध्याया भिन्न धर्म पंथाला, पूज्य मानावया सर्व संताला प्रार्थने माझी. यासाठी व्यापक प्रार्थना मांडली, उपासकांची वेली गुंफली, कळावया सर्व धर्माची खोली मूळ रूपे. वेद उपनिषदांची प्रार्थना, सुख हो सर्वची प्राणी जना, सर्वांची उन्नती हीच धारणा प्रार्थने माझी ऋषींची. येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, सर्वासाठी शांती मागितली, सहनशीलतेची देवता पावली तया लागे. महम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाणा, संघटित केले त्याने स्वजना तया काढी. पावित्र्य शिकविले झरतृष्टाने, संयम शिकविला महावीराने, अहिंसक संघ वाढविला बुद्धाने प्रार्थनेद्वारे. संतांचे नामसंकीर्तन ते सामुदायिक प्रार्थनेचे रूप जाण, सर्व देव स्मरणे करुणी संघटन, दिले ज्ञान सर्वजना. कलियुगी भक्ती महिमान भजन आणि संकीर्तन, यज्ञात श्रेष्ठ नाम जप यज्ञ प्रार्थना आले ते सारे. मूर्ती उपासना आणि ध्यान, नविदा भक्तीचा सार पूर्ण प्रार्थनी सर्वची साधे साधन सर्व जनाशी. मूर्ती उपासना शिस्त शांती गांभीर्यादी गुण, उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान लाभे मानव्याचे शिक्षण प्रार्थने माझी. प्रार्थना मानवी शिक्षणाची शाळा, ग्राम संस्कृतीचा मुख्य जिव्हाळा, भेद कल्पना जाती रसातळा प्रार्थनेच्या मुशी माझी. या ठिकाणी हा भाग समाप्त करूया, यानंतरच चिंतन पुढील.
5: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

शिक्षण माहिती ज्ञान मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या विशेष सत्रात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या या सत्रात आपल्यासोबत एक खास गेस्ट उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल सांगायला मला नक्कीच आवडेल, त्या म्हणजे शीतल जयेंद्र लेकरुवाळे सावळे मॅम आपल्यासोबत आज आहेत. त्यांचं शिक्षण सांगायचं तर MSc ॲग्री त्यांनी कम्प्लीट केलेलं असून MBA HR केलेलं आहे आणि सध्या त्या उप अधीक्षक भूमी अधिलेख या क्षेत्रात कार्यरत सुद्धा आहेत. आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार,
2: तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभवनच्या.
3: धन्यवाद
2: मॅडम. आज आपण भेटलोय, बोलतोय, पण सुरुवातीचा काळ जो असतो बालपणीचा काळ सुखाचा आपण म्हणतो, तर बालपणापासून आपण गप्पा करूया. तुमचं बालपण कुठे गेलं नेमकं?
3: माझं बालपण म्हणजे माझं माहेर आहे बार्शी, सोलापूर जिल्ह्यात. भगवंताची बार्शी म्हणतात, म्हणजे पंढरपूर नंतर दर्शनाला लोक येतात. एकादशीला पंढरपूरचं दर्शन घेतात आणि बारस किंवा बारावीला आपण याला येतो बार्शीला, म्हणून त्याला बार्शी असं म्हणतात. तर ती आमची भगवंताची बार्शी आहे. माझं बालपण 12वीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालेलं आहे.
2: अच्छा अच्छा, अरे वा. आणि त्या पुढच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल?
3: त्याच्यानंतर मी BSc ॲग्री कोल्हापूर येथून पूर्ण केलं आणि MSc ॲग्रिकल्चर माझं राहुरी विद्यापीठामध्ये झालेलं आहे.
2: वा, छानच प्रवास आहे. बालपण झालं, मग शिक्षण, आणि मग पुढे आपला कौटुंबिक प्रवास असतो तो कसा सुरू झाला त्याबद्दल सांगा ना.
3: जेव्हा MSc झालं माझं तेव्हाच मी अभ्यास करत होते, MPSCचा अभ्यास करत होते मी. त्याच्यानंतर 2003 जी एक्झाम दिली आणि मग 2006 सिलेक्शन झालं आणि 2006 माझं लग्नही झालं. डिसेंबर 2006 लग्न झालं आणि मला बऱ्याचदा प्रश्न विचारतात की तुम्ही सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि खानदेशामध्ये कशा आल्या.
2: माझा पुढचा प्रश्न तोच होता ऍक्च्युअली.
3: म्हणजे मला खूप जण विचारतात की मग तुमचं लव्ह मॅरेज आहे की कसं आहे. तर 2006 आमचं लग्न आहे, म्हणजे त्या काळामध्ये मेट्रोमनी म्हणतो ना आपण, तर सुरुवात होती. तर त्या तो जो म्हणजे आपण म्हणूया वे आहे किंवा मार्ग आहे, तर त्याच्याद्वारे आमचं लग्न ठरलं होतं. सर आधी नाशिकला होते, भोसला मिलिटरी स्कूलला प्रोफेसर म्हणून होते आणि नाशिक म्हणजे माझं आवडतं ठिकाण आहे, त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं आपण. पण नंतर सर पूर्ण खानदेशाचे झाले आणि आता मी पण खानदेशाचीच झालेली आहे.
2: कसं वाटतंय खानदेशात
3: आता? म्हणजे मला जवळजवळ 20 वर्ष झाले आता लग्नाला आणि बऱ्यापैकी माझा जॉब पण मी जळगाव जिल्ह्यात केलेला आहे. मध्ये 1-2 टर्म मी फक्त मराठवाड्यात काम केलं, त्याच्यानंतर मी जळगाव जिल्ह्यातच काम केलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातला जवळजवळ प्रत्येक तालुक्यामध्ये काय आणि कसं आहे किंवा लोक कसे आहेत, लोकांनी पण मला साथ दिलेली आहे आणि मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे आणि आता जळगाव जिल्हाच हा माझा जिल्हा झालेला आहे.
2: तुम्ही उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहात, ही भूमिका निभावत असताना आलेले अनुभव कसे?
3: म्हणजे तुम्ही शासकीय क्षेत्रामध्ये जेव्हा येता ना, आता माझं जॉईनिंग 2007 आहे ह्या डिपार्टमेंटला, म्हणजे 2007 पासून मी शासन सेवेत कार्यरत आहे. जेव्हा मी जॉईन होण्यासाठी आले, म्हणजे सिलेक्शन माझं लग्नाच्या अगोदरचं आहे, जॉईनिंग माझं लग्नानंतरचं आहे, त्याच्यामुळे मी जॉईन होताना पश्चिम महाराष्ट्रात जॉईन न होता मी खानदेशामध्ये जॉईन झाले आणि जॉईन झाल्यानंतर पहिलाच म्हणजे पहिल्याच दिवसाचा बऱ्याच जणांचा प्रश्न होता की तुम्ही या डिपार्टमेंटमध्ये कशाला आलात.
2: अरे
3: बाप. परंतु मी शेतकऱ्याची मुलगी आहे, माझे वडील शेती करायचे, आता माझा भाऊ पण शेती विथ बिझनेस करतो, परंतु मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची कोणती बाब असेल तर ती जमीन असते. आणि मग कुठेतरी बाबांना जो त्रास झालेला होता शेतीशी संबंधामध्ये, तो मी पाहिलेला होता, खूप जवळून पाहिलेला होता. त्याच्यामुळे म्हणजे खूप काही, खूप असं आपण म्हणूया की स्ट्रगल, दुःख जे होतं ते मी खूप जवळून ऑब्झर्व केलेलं होतं. मग हीच गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतेच. कुठेतरी जेव्हा मी जमिनीशी निगडीत क्षेत्र माझं करिअर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे, तर कुठेतरी माझ्या वडिलांना जो त्रास झाला तो त्रास इतरांना होऊ नये किंवा तो कमी कसा करता येईल या दृष्टीने मला काय करता येईल म्हणून फक्त मी इथे जॉईन झाले. मला खूप जण म्हटले की करा तुम्ही दुसरीकडे प्रयत्न. मी केला पण प्रयत्न, पण कदाचित माझं म्हणजे हेच माझ्यासाठी चांगलं असेल. त्याच्यामुळे मी आज म्हणजे मला सर्व्हिसमध्ये पण 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मी 19 वर्ष झाले याच डिपार्टमेंटला काम करते. आणि काम करताना अनुभव म्हणायचं तर खूप शेतकरी येतात, म्हणजे आमचा जमीन म्हणजे शेतकऱ्यांचीच प्रश्न, आणि खूप शेतकरी येतात भेटायला येतात. आम्ही प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला चौकट म्हणजे न्यायाची चौकट असते किंवा कायद्याची जी चौकट असते त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करता येत नाही. त्याच्यामुळे कधी कधी समोरचा माणूस नाराजही होतो, परंतु प्रयत्न करतो आम्ही की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता यावे म्हणून.
2: खरंच छान आहे. आणि आता हा या तुमच्या कार्याचा विषय निघालेलाच आहे, तर मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की नागरिकांना जर जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्यावेळी नेमकी विशेष काळजी कुठली घेतली गेली पाहिजे.
3: आता आम्ही पाहतो आमच्याकडे म्हणजे आमचं काम जनरली मुख्य काम हे आहे की शेतीची मोजणी करणे. तर लोक काय करतात की खरेदी करतात आणि मग आमच्याकडे मोजणीसाठी येतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की खरेदीमध्ये दिलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष जागेवरचं क्षेत्र याच्यामध्ये थोडीशी तफावत आढळते. तर आता त्या दृष्टीने माननीय आपले महसूल मंत्री जे आहेत बावनकुळे सर आहेत, तर त्यांनी पण आता एक नवीन योजना आणतोय आम्ही की आधी जमिनीची मोजणी करायची आणि त्याच्यानंतरच खरेदी विक्री व्यवहार करायचा, म्हणजे जेणेकरून जी जनतेची किंवा लोकांची जी फसवणूक होते ना तर ती थांबेल. आणि त्याच्यासाठी आता शासन स्तरावर पण खूप सारे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच ही योजना पण अंमलात येईल आणि मग जे काही फसवणुकीचे प्रकार आहेत
2: गैरप्रकार
3: आहेत ते सगळे आळा बसेल त्यांना.
2: वा वा छानच आहे. ह्या अशा संदर्भातल्या तक्रारी तुमच्याकडे नेहमीच येत असतील, तर मग त्या तक्रारीचं निवारण करताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात?
3: आमच्यापर्यंत माणूस येतो म्हणजे तो खूप त्रासून आलेला असतो. आणि पहिलं तर हा म्हणजे पहिलं काम काय करावं लागतं आम्हाला की जो माणूस आलेला आहे ना त्याचं काय म्हणणं आहे ते खूप शांतपणे पहिले समजून घ्यावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं. आणि मग त्यांना सगळी सिच्युएशन सांगावी लागते की बाबा असा प्रसंग आहे किंवा असा नियम आहे, आपण याच्यानुसार असं करू शकतो किंवा आपल्याला हे नाही करता आलं तर दुसरा मार्ग असा आहे, असे मार्ग सांगावे लागतात. सुरुवातीला खूप असे अग्रेसिव्हली येतात लोक, परंतु आपण जेव्हा त्यांना समजावून सांगतो तेव्हा तीच लोक माफी मागतात आणि समाधान झालं म्हणून पण जातात. कालचाच एक प्रसंग आहे, एक व्यक्ती आले माझ्याकडे की आमचं असं असं आहे, असं झालंय, आम्हाला काय करायचं काही नाही, असं नाही, तुमचे लोक सांगत नाहीत वगैरे वगैरे. त्यांना म्हटलं की याच्यामध्ये असं आहे, हे नाही झालं तर हा दुसरा पण उपाय आहे, आपण ह्याच्याद्वारे करू शकतो. तेव्हा ते म्हटले की मॅडम मी बोललो पण सॉरी म्हणे, पण तुम्ही आमचं समाधान केलं. म्हणजे याच्यातून मला मी जे काम करते ना त्याचं समाधान मिळतं.
2: बरोबर, आणि ते खरं महत्वाचं समाधान आहे. त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना समजूत घालून आणि योग्य तो मार्ग दाखवणं, वा खूपच छान कार्य आपण करता मॅम. आता आपण तुमच्या पर्सनल लाईफ कडे जुळूया. तुम्ही म्हटलात की मॅट्रिमोनीच्या याच्यातून तुमचा विवाह ठरला, पण मग त्यापुढे तुम्हाला कौटुंबिक साथ कशी मिळाली तुमच्या या सगळ्या घर सांभाळून या बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना?
3: माझं सिलेक्शन जरी लग्नाच्या आधीच होतं ना तरी जॉईनिंग मी लग्न झाल्यानंतर आणि माझी मुलगी झाल्यानंतर मी जॉईन झाले. म्हणजे माझी मुलगी अगदी 6 महिन्याची पण नव्हती, त्याच्यानंतर तिला घेऊनच मी जॉईनिंगसाठी गेले. आमचं नाशिक डिव्हिजनचं हेडक्वार्टर आहे, तर जॉईनिंगसाठी नाशिकला जावं लागायचं. तर ती छोटी मुलगी घेऊन आणि सर होते माझ्यासोबत, तर आम्ही तिघजण जॉईनिंगला गेलेलो होतो. तर तो दिवस मला आजही जसाच्या तसा आठवतो. आणि मग जेव्हा मग जॉईन झाल्यानंतर

0: सांगता येणार, पण तेवढ्या भरवशाचा जर आपला कोणी माणूस असेल ना तर त्याच्याकडे आपण आपलं बाळ ठेवू शकतो. तर माझ्यासाठी माझ्या सासूबाईंनी ती खूप मोठी जबाबदारी पेललेली आहे आणि आजही त्या आहेत आम्हाला साथ द्यायला प्रत्येक प्रसंगात.
1: वा वा क्या बात आहे, खूपच छान. पण एखादी महिला जेव्हा घराबाहेर पडते तर तिने आपल्या स्वतःचा वेळ आणि कुटुंबासाठीचा वेळ आणि समाजासाठीचा वेळ जो आहे या कसं समानता साधता आली पाहिजे तिला, तुम्हाला काय वाटतं?
0: खरं तर म्हणजे मी स्वतः या सगळ्यामधून गेलेली आहे आणि जी ओढाताण होते ना ती मी स्वतः पण पाहिलेली आहे आणि माझी पण झालेली आहे. म्हणजे माझा दिवस जवळजवळ पहाटे 4 वाजता सुरू व्हायचा. आमचं एकत्र कुटुंब होतं आधी, जवळजवळ म्हणजे 10 व्यक्तींचं आमचं कुटुंब असायचं. त्याच्यामुळे सकाळी सगळ्यांचा स्वयंपाक, सगळ्यांचा नाश्ता, मुलांचे डब्बे, हे सगळं करायचं काम माझं होतं. ते सगळं करायचे मी नंतर मग बरोबर राईट टाईम ऑफिसला जायचं. मला ऑफिसला लेट गेलेलं मला आवडत नाही. मला अजिबात म्हणजे कधी कधी तर असं व्हायचं की माझ्या ऑफिसचा स्टाफ यायच्या आधी मी ऑफिसमध्ये
1: असायचे.
0: मला म्हणजे वेळेच्या 5 मिनिटं आधी पोहोचायची सवय लागली, ती मला माझ्या आईमुळे लागली. म्हणजे तिने मला शिकवलं की वेळेचं महत्व हे वेळ गेल्यावर येत नाही, तर वेळ यायच्या आधी आपण जर वेळेला असेल तर वेळ ही आपली होते, हे तिने मला शिकवलं होतं. त्याच्या तो नियम मी आज पण माझ्या आयुष्यामध्ये पाळते आणि त्याच्यामुळे मी ऑफिसमध्ये वेळेवर असायचे, माझं दिवसभर काम करायचे, मग संध्याकाळी येऊन मुलांसाठीचा थोडा वेळ, घरातला थोडा वेळ, हे असं शेड्यूल राहायचं. पण मला असं वाटतं की म्हणजे मी जे अनुभव घेतलेले आहेत तर मला असं वाटतं की ज्या महिलांना करिअर करायचं आहे त्यांना घरातल्यांची साथ तर मिळतेच, परंतु प्रत्येक गोष्ट ही आपणच केली पाहिजे हा जो विचार आहे ना प्रत्येक स्त्रीचा, वाटतं तिला की ह्या गोष्टी आपण करू शकतो, आपण करूया म्हणून, पण तो थोडासा बाजूला ठेवावा. कारण आपलं जे मेन टार्गेट असतं, आपलं करिअर आणि आपली मुलं, ह्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा असतो. तर त्या गोष्टीवरती आपण जास्त फोकस करायचा. घरातले जे कामं म्हणताय तर आपण कमवतो, आपली कपॅसिटी असते, तर मग आपल्यामुळे एखाद्या दुसऱ्या स्त्रीला रोजगाराची आवश्यकता आहे, तिला रोजगार मिळू द्या ना. म्हणजे तिला आपल्या घरात काम केलं तर तिला रोजगार मिळेल ना, हा विचार आपण करायला पाहिजे. इव्हन सगळ्याच महिलांनी करायला पाहिजे. म्हणजे मी जमतय म्हणून सगळं मीच नको करायला ना, आपल्यातलं काही आपण दुसऱ्यांना पण करायला देऊया, जेणेकरून त्यांना पण मदत होईल, त्या बाईचं पण कुटुंब चालेल ना, तिचा पण शरीराचं चालेल. तर हा एक विचार आहे की आपण थोडंसं त्या दृष्टीने पण बघायला पाहिजे. कारण जेव्हा आपण काम करतो ना, उमेदीचं वय असतं तेव्हा काम करतो, सगळं होतं तेव्हा, म्हणजे आपल्याला थकवा जाणवत नाही, काही जाणवत नाही. पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ना, जेव्हा आपलं वय वाढतं ना त्याच्यानंतर जाणवतात. म्हणूनच सुरुवातीपासून थोडासा वेळ स्वतःसाठी द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मी आता सुरू केलेला आहे की म्हणजे एवढे दिवस झालं, म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या आता कमी झाल्या आहेत, मुलं बाहेर शिकायला गेलेली आहेत, थोडं रिलॅक्सेशन आलेलं आहे, तर मी थोडासा वेळ मी स्वतःसाठी देते आता. आणि मला ज्या आवडतात ज्या गोष्टी त्या मी करते आता. तर प्रत्येकीने असं करायला पाहिजे.
1: हे सगळं तुमचा प्रवास ऐकताना मला असं विचार येतो की इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळता आहेत समाजासाठी सुद्धा, पण तुमच्या आवडीनिवडी त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला सुद्धा, म्हणजे हे सगळं सोडून या व्यतिरिक्त तुम्हाला कसला छंद आहे, आवड आहे?
0: माझा मुख्य छंद म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या वाचणं हा छंद होता. माझी आई हिस्ट्रीची प्रोफेसर होती, त्याच्यामुळे घरात इतिहासाची सगळी पुस्तकं होती. म्हणजे आमचं बाळकडू म्हणजे शिवाजी महाराजांच्या गोष्टी होत्या, जिजाऊंच्या गोष्टी होत्या, महाभारत, रामायण याची पुस्तकं घरात असायचे. आणि तेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टीव्ही किंवा मोबाईल अशा गोष्टी नव्हत्या, तर सुट्टीमध्ये नुसते पुस्तकं वाचायचं. आमचं कॉम्पिटिशन चालायचं की कोण कुठलं पुस्तक आधी वाचेल किंवा किती पुस्तकं कोणी वाचायचे. तर हे सगळे पुस्तकं वाचायची सवय लागली मला. आणि मेन म्हणजे माझा छंद किंवा आवड जी होतं ते म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या किंवा पुस्तकं वाचणे ही होती. तर आता सध्या थोडस बागे पडलंय, तर आता मोबाईल मध्ये पुस्तकं वाचायला सुरू केलं मी.
1: म्हणजे बुक
0: ई बुक वाचते मी, पण मग सगळ्याच प्रकारचे वाचते मी आता, असं फक्त ऐतिहासिक असं नाहीच आहे, तर मग वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचते मी आता.
1: ऐतिहासिक पुस्तकं वाचणं इंटरेस्टिंग असतं खरंच हे सगळं. मॅडम, महिला आता प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतीये, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवरच आहे, याबद्दल आपलं मत काय?
0: नो डाऊट, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरच आहेत. मी तर असं म्हणेन की त्याचं कारण असं आहे की एकतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं मी खूप ऋणी आहे त्या बाबतीमध्ये. कारण आज ज्या महिला तुम्ही बसलेल्या आहेत आणि मी पण बसलेली आहे,
1: ते फक्त त्यांनी
0: त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 150 ते 200 वर्षापूर्वीचा काळ होता, आणि त्या काळामध्ये त्यांनी एवढा पुढचा भविष्याचा आपला विचार केला तर मग कुठेतरी आपण पण त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे त्याला न्याय द्यायचा आपण पण प्रयत्न करायला पाहिजे आणि

0: स्त्री शक्ती म्हणतोय ना आपण, ठीक आहे काही वेळा आपण स्त्री म्हणून कमी पडतो, परंतु निसर्गाने लादलेल्या त्या आपल्यावरती ज्या आहेत ना, लादलेल्या म्हणण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या त्या आपल्या शक्ती आहेत की ज्या आपण वेस्ट नाही करत आहे. आपली शक्ती जी आहे ती म्हणजे पुनर्जन्माची शक्ती फक्त महिलेमध्येच आहे, ती पुरुषामध्ये नाहीये. ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि त्याच्यामुळे आजही स्त्री ही वंदनीय ठरते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि स्त्रीचं आपण म्हणू ना की श्रेष्ठत्व काय आहे, तर पुरुषांपेक्षा जास्त ताकद स्त्रीमध्ये असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशीलता जास्त आहे. मला वाटतं की इमोशनल कोशंट जो असतो तो पण स्त्रीचा जास्त असतो. आपण म्हणतो की स्त्रिया लवकर रडतात म्हणून, परंतु सहन करण्याची जी शक्ती असते ना त्यांची, ती पण पुरुषापेक्षा जास्त असते. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक, आज आपण बघतो आहे की प्रत्येक जो फील्ड आहे किंवा प्रत्येक क्षेत्र आहे, तर त्याच्यामध्ये महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करून दाखवतात.
1: तर हा सगळा प्रवास आहे, तुमची कारकीर्द छान आहे, एक संवेदनशील अधिकारी म्हणून आपण कार्यरत आहात. तर मला सांगा ना, या आजचं जे युग आहे, स्पर्धा परीक्षेचं युग आहे, या स्पर्धा परीक्षांच्या युगात ज्या महिला तरुणी तयारी करत असतात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी केली, साधारणपणे 1999-2000 दरम्यान केली, म्हणजे आजपासून 25-26 वर्षापूर्वी आम्ही तयारी केली. तर तेव्हा आमच्या वेळेस क्लासेस वगैरे काही नव्हते, आम्ही सेल्फ स्टडी करायचो पूर्ण. आणि बेसिक जे होतं आपलं 5वी ते 12वीपर्यंत सायन्स, मॅथ्स आणि हिस्ट्री, ज्योग्राफी, हे जे बेसिक्स होते ते आम्ही सगळे करून घेतले परत एकदा. कारण आपण तेव्हा कसं फक्त परीक्षेपुरतं किंवा असा थोडा अभ्यास केलेला असतो आणि मग ते रिवाईज करायची गरज असते, तेव्हा आम्ही ते सगळं रिवाईज केलं. आमचा एक ग्रुप होता छान, आम्ही सगळेजण दिवसभर अभ्यास करायचो आणि मग रात्री डिस्कशन करायचो की आज आपण तू हे वाचलं, हे वाचलं, हे वाचलं, मग त्याच्यातून काय, म्हणजे आम्ही टॉपिक पण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचो आणि मग त्याच्यानुसार आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो. मग माझ्या आयडिया त्यांना काही चांगल्या वाटत असतील, त्यांच्या आयडिया मला काही चांगल्या वाटत असतील, तर आम्ही ते एक्सचेंज करायचो. आणि मग त्याच्यामुळे एक्सचेंज केल्यामुळं काय व्हायचं की कमी वाचून पण आम्हाला जास्त ज्ञान मिळायचं. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्ञान हे दिल्याने वाढते, तसं आम्ही ती म्हणजे ते जी म्हण असेल किंवा असेल ते आम्ही खरोखर अनुभवलेलं आहे ते. तर आज काय, आज आम्ही पाहतोय ना की मुलं काय करतात की फक्त मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरती पाहतात, स्वतःच्या नोट्स काढणं बंद आहे. आम्ही म्हणजे स्वतःच्या नोट्स काढलेल्या होत्या आणि प्रत्येक सब्जेक्ट आम्ही वाटून घेतले, असेच त्याच्या नोट्स बनवल्या, त्या डिस्ट्रीब्युट केल्या. म्हणजे सगळ्यांच्या सगळे, आपल्याला तेवढा वेळ नसतो ना, सगळ्यांचे सगळे सब्जेक्ट कव्हर झाले. म्हणजे तुम्ही जेव्हा एमपीएससीचा किंवा युपीएससीचा अभ्यास करता किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना, तर सेल्फ स्टडी तो खूप महत्वाचा आहे आणि स्वतःचं कंटेंट तयार करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ठीक आहे आपण पुस्तकं वाचतो, परंतु जे त्याच्यातून आपण जे नोट्स काढतो ना त्या खूप उपयोगाला येतात. म्हणजे आम्ही एवढं तयार केलं होतं की पेपरमध्ये जर एखादा प्रश्न आला ना, की आम्ही जे नोट्स काढलेले होते ना त्या डायरेक्ट अशा डोळ्यासमोर दिसायला लागायचं आम्हाला, की म्हणजे ऍज इट इज, की आपण हे केलेलं आहे, आपण हे लिहिलेलं आहे, तर आपल्याला हे असं लिहायचं आहे. म्हणजे ऍज इट इज तसं येत होतं, म्हणजे ते रिवाईज झालं आमच्याकडून. आम्ही लिहितो वाचतो तेव्हा, आताच्या मुलांमध्ये जे लिहिण्याची कपॅसिटी आहे ना ती खूप कमी झाली आहे, त्यांना रेडी मटेरियल
1: पेशन्स
0: कमी झाले. तो फरक किंवा ते डिफरन्स इथे जाणवतो. त्याच्यामुळे सेल्फ स्टडीवरती जास्त भर द्यायला पाहिजे आणि ग्रुप स्टडीवरती.
1: आजपर्यंतच्या प्रवासातला अविस्मरणीय असा प्रसंग कुठला सांगाल?
0: असे तर खूप सारे प्रसंग आहेत,
1: आनंदाचे
0: खूप सारे प्रसंग आहेत माझ्यासाठी. म्हणजे आता म्हणजे एवढे म्हणजे आठवायला गेलं तर मला सगळेच आठवतात. एक पर्टिक्युलर असा कोणताही आहे, पण सगळ्यात आनंदाचा म्हटलं तर म्हणजे मुलगी जेव्हा माझी जन्माला आली ना, तो खूप आनंदाचा प्रसंग होता. कारण माझे मिस्टर आहेत जयेंद्र लेकुरवाळे, त्यांना सख्खी पण बहीण नाहीये आणि चुलत पण बहीण नाहीये. म्हणजे ते चौघ भावंड, चुलत सख्खे म्हणून चौघ भाऊच आहेत ते, त्यांना बहीण नाहीये. तर सगळ्यांची खूप इच्छा होती की मुलगीच पाहिजे म्हणून. आणि जेव्हा मुलगी झाली माझी, माझी मुलगी ही आपला जो दसरा चालू असतो, दसऱ्याचे 10 दिवस असतात, त्यातल्या महानवमीला ती झालेली आहे. म्हणजे खरोखर मुहूर्तावरतीच लक्ष्मी घरात आली किंवा दुर्गा घरात आली असं म्हणूया. तर तो माझ्यासाठी खूप अविस्मरणीय म्हणजे क्षण होता, मी तो कधीच नाही विसरू शकणार.
1: छान छान, अगदी खरंच प्रत्येक आईला आई होण्याचं जे आपल्याला मिळतं वरदान, ते मिळणं खरंच अविस्मरणीय प्रसंग असतो तो. तर आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत, तर अगदी एका शब्दात तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. चहा की कॉफी?
0: कॉफी.
1: वा. ऑफिस की फील्ड वर्क?
0: ऑफिस.
1: आवडतं पुस्तक?
0: छावा.
1: आवडती व्यक्ती किंवा प्रेरणास्थान?
0: माझी आई.
1: एका शब्दात स्वतःच वर्णन काय सांगाल?
0: हे खूप अवघड प्रश्न आहे हा रॅपिड फायर मधला. मम्मा.
1: वा, सुट्टीचा दिवस कसा घालवायला आवडतो?
0: मूवी पाहायला आवडते मला.
1: अरे वा. गाणी ऐकणं की वाचन?
0: ट्रॅव्हलिंग टाइम मध्ये पूर्ण गाणी.
1: वा वा. तर आता सुद्धा तुमच्या आवडीचं आपण एक गाणं ऐकूया. सांगा कुठलं गाणं तुम्हाला ऐकायचं आहे आता क्षणी?
0: जिंदगी एक सफर है सुहाना.
1: मस्तच ऐकूया तुमच्या आवडीचं हे खास गाणं आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा.

0: क्वेश्चन तुम्हाला विचारते, जर तुम्ही अधिकारी नसता तर कुठल्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असता असं तुम्हाला वाटतं की मी या क्षेत्रात जायला पाहिजे होतं, हे सोडून या क्षेत्रात करिअर केलं असतं?
1: मला तरी स्वतःला तसं काही वाटत नाही, पण माझी आई म्हणायची की तू अधिकारी होण्यापेक्षा तू टीचिंगच्या फील्डमध्ये गेली असती, प्रोफेसर जर झाली असती, एमएससी अॅग्री झालेला आहे, तर तू पुढे पीएचडी करून जर टीचिंगच्या क्षेत्रात गेली असती तर अजून चांगलं तुझं करिअर झालं असतं.
0: एका शब्दात स्त्री शक्ती म्हणजे काय?
1: ऊर्जास्थान.
0: वा. आणि शेवटी जाता जाता कुटुंबासाठी एक असा शब्द.
1: कुटुंबासाठी आधार.
0: वा. सुंदर सुंदर. आणि आमच्या तरुणी ज्या आता आपल्याला या क्षणी ऐकतात त्यांच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न मी विचारते, यशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कुठली? मेहनत, सातत्य की आत्मविश्वास?
1: आत्मविश्वास.
0: वा. खरंच. तर महिलांना तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, स्वतःतील क्षमता ओळखा, त्या फुलवा, त्या जगवा आणि आत्मविश्वासाने आपलं यशाचं शिखर नक्कीच गाठात. मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल रेडिओ मनभावांच्या टीमतर्फे मनस्वी आभार.
1: धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं गप्पा मारून. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

0: मैत्रिणींनो, मागील शनिवारी इंदुमती जोंधळलेखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 22वा भाग ऐकत असताना आपण ऐकलं की लेखिका औरंगाबादच्या बीसी हॉस्टेलला असताना महाविद्यालयीन शिक्षण या वसतिगृहात राहूनच त्यांचे झाले. वसतिगृहाच्या इमारतीचे नाव होते ज्ञानदीप. इथे मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून मागासवर्गीय मुली शिकायला येत. शाळेपासून ते विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेणाऱ्या या सर्व मुली असत. मैत्रिणींनो, सर्वार्थानेच कोल्हापूरच्या छात्रालयापेक्षा हे हॉस्टेल फारच वेगळे होते. या वसतिगृहात मुलींना कामं नाहीत, फारशी बंधनं नाहीत. त्यांना हव्या त्या शाळेत किंवा हव्या त्या महाविद्यालयात त्या प्रवेश घेऊ शकत. बसनं जाणं येणं, महिन्याचा पास, शिवाय अधूनमधून सिनेमा, नातेवाईकांबरोबर गावात जाणं, फिरणं, राहणं, वाटेल तसे कपडे घालणं, शिवाय सकाळी दूध, नाश्ता, सकाळचे जेवण, सायंकाळचे जेवण, तेही आयतेच मिळायचे बरं का. त्यामुळे हे वसतिगृह लेखिकेला फारच मुक्त वाटे. त्यावेळच्या वसतिगृहाच्या वॉर्डन म्हणून नंदाताई धावरे या वसतिगृहाच्याच वरच्या मजल्यावर राहत होत्या. कार्यालयही तिथेच होते. त्यांच्या खोलीच्या गच्चीतून खाली पाहिले म्हणजे बोर्डिंगात कुठे काय चाललंय याची इतंभूत माहिती त्यांना असे. लेखिकेचा बहुतेक वेळ महाविद्यालय, एनसीसी, मैत्रिणी, कॉलेजच्या अन्य कार्यक्रमात भाग घेण्यातच जायचा. मैत्रिणींनो, या वसतिगृहात असताना माणिक लोळगे, गंगा बेंबळकर, छाया दीक्षित आणि स्वतः लेखिका या चौघींचा छान ग्रुप जमला होता. बाकी इतर मुलींची मात्र कडकडा भांडणं होत, मारामाऱ्याही होत, प्रसंगी एकमेकींच्या झिंझाही उपटत. कॉलेजच्या मोठमोठ्या मुली भांडायला लागल्या की लेखिका अगदी कासावीस व्हायच्या. या मुलींना शाळांमधून फी माफ असे. शिवाय ज्या मुली घरच्या बऱ्या होत्या त्या तर घरून पैसेही आणत, मनी ऑर्डरही मागवत आणि मग त्या पैशातून धम्माल करायच्या. सोबत खूप सारे नखरेही चालायचे बरं का. या सर्व मुली निवांत झोपी गेल्या की मग लेखिका पहाटे उठून अभ्यास करत आणि त्या सर्व मुली उठायची वेळ झाली की मग लेखिका झोपी जात. पण मैत्रिणींनो, वॉर्डन नंदाताईंच्या नजरेतून मात्र या मुली कधीही सुटल्या नाहीत. ताई त्यांना कधी रागावून तर कधी प्रेमानं समजावून सांगत, मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, अभ्यास करा, पास व्हा, चांगल्या मार्गाला लागा असं सांगायच्या. मग स्वच्छतेविषयी बोलायचे झाल्यास लेखिका आणि त्यांच्या तिघी मैत्रिणींचे उदाहरण त्या देत. शालांत परीक्षेत लेखिकेला पहिला वर्ग मिळाला होता, त्यामुळे गुणवत्ता शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्या पैशातून तेल, साबण, आवश्यक त्या चीजवस्तू त्या खरेदी करत. शिवाय अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, गायकवाड काका अधूनमधून पैसेही पाठवत असत. स्टोतर जवळ होताच त्यावर गुळाचा चहा करून घ्यायचा. उभा अर्धा ग्लास दूध, अर्धी वाटी मोड आलेल्या कडधान्याची उसळ, पसाभर भिजलेले शेंगदाणे मिळत. सर्वच अगदी पौष्टिक मिळे. सिटी बस येईपर्यंत ती कच्ची मटकी शेंगदाणे एक एक करत तोंडात टाकायचं आणि हा सकाळचा नाश्ता न चुकता स्टॉपवर होऊनच जायचा. कारण वसतिगृहात एवढ्या सकाळी स्वयंपाक नसे. लेखिका आणि स्वयंपाकीनबाई यांची नाश्त्याची, जेवणाची वेळ कधी जमलीच नाही. पण लेखिकेच्या मैत्रिणीकडे म्हणजे माणिककडे त्या लेखिकेच्या ताट भरून द्यायच्या. लेखिका येईपर्यंत जेवण शिळं होऊन जायचं. पोळ्या अगदी कडक ताडपत्रीसारख्या, भाजीला मुंग्या लागलेल्या असायच्या. कितीही झाकून ठेवलं तरी एकावर एक ताटानं अर्धे उघडेच असायचे. मग फक्त सायंकाळचे जेवण लेखिकेला गरम मिळत असे. मैत्रिणींनो, सकाळी 8 ते 2:30 लेखिकेचं कॉलेज असायचं. मग घाईघाईतच वसतिगृहात येऊन एनसीसीचा गणवेश अंगावर चढवायचा, एसबी कॉलेजच्या मैदानावर परेडसाठी जायचं. पास पॉईंट झाला असेल तर बोंबला, दोन्ही वेळेला पायी ये जा, पदमपुरा ते औरंगपुरा आणि औरंगपुरा ते पदमपुरा. लेखिकेला असं वाटायचं, कंडक्टरला ना बुद्धी सुचूनही पास पंच करायची. 2 तास परेड झाल्यावर हॉस्टेलला यायला सायंकाळच व्हायची. पोटात आग पडलेली असायची. जेवणाचे गार ताट समोर दिसले की जेवावंसच वाटत नव्हतं. संध्याकाळचं जेवण मात्र मैत्रिणींसोबत व्हायचं. दिवसभर थकलेलं शरीर, बिछाण्यावर पडल्या पडल्याच कधी झोप लागायची तेही कळायचं नाही. मग पहाटे पहाटे बिछाण्यातच पांघरून घेऊन शरीराचा मुटका करून अभ्यास करायचा. पण छे, डोळे गपागपा मिटायचे आणि मग मैत्रिणींनो अभ्यासाच्या नावानं चांग बलवायचं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 23वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: एनसीसीमुळे माझे अनेक फायदे झाले. सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे माझ्या अंगी थीटपणा आला, शिस्त आली, अनेक ओळखी झाल्या, त्यातून अनेक नवीन मैत्रिणी मिळाल्या. एनसीसीमुळे नवनवीन ठिकाणं पाहायला मिळाली, नवे अनेक अनुभव, काही गोड काही कडू, पण एकूण ते जीवनच वेगळं हलकं फुलकं वाटू लागलं होतं. आर्ट्सला गेल्याने हवे ते मनासारखे विषय मिळाले. सायन्सपेक्षा कितीतरी पटीनं इकडचा अभ्यास सोपा असल्यामुळे इतर चळवळीमध्ये मी नकळत गुंतत गेले. त्यात सर्वात प्रिय म्हणजे एनसीसी, त्यानंतर कॉलेजची सांस्कृतिक पत्रिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन वगैरे वगैरे. आठवड्यातून 2 वार एनसीसी परेड सबूच्या मागच्या पटांगणावर व्हायची. ज्युनियर मुली अगदीच कमी, सिनियर बऱ्याच जणी होत्या, एकीपेक्षा एक शिष्ट. पण त्यांच्यामध्ये मंगल सोमाणी आणि सुचेता पटेल या दोघीच माझ्याशी छान बोलायच्या, नीट समजावून सांगायच्या. पुढे पुढे आमच्या तिघींची खूप मैत्री झाली. वसतिगृहावर असलेली माझ्याच वर्गात शिकणारी निर्मला विश्वाद, तिला विश्वासात घेऊन एनसीसीचं महत्व पटवून दिलं, तिला एनसीसी घ्यायलाच लावलं. रविवारी एनसीसीची गाडी वसतिगृहावर न्यायला यायची. एक एक मुलगी एकेका विभागातून गोळा करत करत पटांगणावर पोचायला 7:30 व्हायचे. 7:30 परेड सुरू व्हायची. या परेडमध्ये नव्या मुलींची पार भंभेरी उडायची. एनसीसी ऑफिसर बाजूला उभे असायचे. एनसीसीचे सर एकेकीला लेफ्ट राईट कसं चालायचं ते सांगायचे. पण काही पठ्ठ्या इतक्या वेंधळ्या होत्या की लेफ्टच्या वेळी राईट पाय यायचा तर राईटच्या वेळी लेफ्ट, कधी कधी तर हात पाय दोन्ही एकाच वेळी म्हणजे डावा पाय त्याच वेळी डावा हात यायचा चालायचं. ते इतकं विचित्र दिसायचं. मग सर अशा सतत चुकणाऱ्या मुलींना बाहेर काढायचे. नवीन नवीन काही येत नाही, समजत नाही, पण वर्ष झालं तरी मुलींना केसांची 8 फिगर यायची नाही, बुटांची लेस नीट बांधता यायची नाही, गणवेशाला कडक इस्त्री नसल्यानी, स्टार्च नसल्यानी तो गणवेश निव्वळ शिपायांनी अंगावर चढवल्यासारखा वाटायचा. कॅपचा बिल्ला बरोबर डाव्या बाजूच्या डाव्या भुवईवर यायला हवा. त्यावरचा लालभडक्क तुराही दिमाखातच दिसायला हवा. कमरेच्या पट्ट्यावरील बिल्ला सुद्धा चमकायला हवा. माझ्या गणवेशाला मी इतका कडक स्टार्च करायची की माझ्या कोपऱ्यावरच्या मोल्ड केलेल्या बाह्यामुळे हाताची पुढची बाजू कापल्यासारखी व्हायची. लाल भडक्क रेषा 2-3 दिवस उमटलेली असायची. ती पूर्ववत होते ना होते तोच पुन्हा पुढच्या आठवड्यात त्याच रेषेवर जखमेवर पुन्हा घासून खोल जखम झाल्यासारखं व्हायचं. एकंदर एनसीसीतील कवायती आणि इतर प्रकारात मी तरबेज झालेली पाहून चीफ ऑफिसरनी मला पहिल्याच वर्षी सार्जंट बनवलं. त्यावर्षी एनसीसीतल्या पार्ट फर्स्टची परीक्षा देऊन पास झाले आणि फर्स्ट इयरला गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश घेतला. मानसशास्त्र हा विषय, तो विषय सबूमध्ये नव्हता, म्हणून मग गव्हर्नमेंट कॉलेज. त्यावेळी गव्हर्नमेंट कॉलेजात एनसीसीच नव्हती, पण मुलांच्या एनसीसीच्या अष्टपुत्रे सरांनी आमच्याकडे थोडं लक्ष दिलं. मी 3 वर्ष गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काढली. त्यावेळी 50 ते 60 मुलींचा एक मोठा गट तयार केला. त्यावेळेचे प्राचार्य नईमुद्दीन सर आणि इतर संबंधित प्राध्यापकांनीही खूप कौतुक केलं, कारण शूटिंगमध्ये विद्यापीठातलं प्रथम बक्षीस गव्हर्नमेंट कॉलेजने जिंकलं. आमचा एवढा मोठा गट पण महिला प्राध्यापिका नसल्याने, म्हणजे एनसीसीतली महिला प्राध्यापिका. आम्हा सर्वांना सबूच्याच पटांगणावर परेडसाठी जावं लागायचं. दुसऱ्या वर्षीच मला अंडर ऑफिसरचा बॅच मिळाला. बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग छातीवर झळकू लागली, शोल्डरवर लाल फीत येऊन हातात स्टिक आली, त्यामुळे अजून रुबाब वाढला. 50-60 मुलींची जबाबदारी माझ्यावर आली. एकेका मुलीला हाताळणं म्हणजे दिव्य कर्मच. पहिल्या वर्षी उन्हाळी शिबिरासाठी म्हणजे समर कॅम्पसाठी गुजरातमध्ये अहमदाबादला गेलो. रेल्वेने 2-3 दिवस प्रवास. अख्खी बोगी आम्हा मुलींच्या ताब्यात. काय बिशात बाहेरचा पॅसेंजर आत यायची आलाच
3: तर सर्वांनी मिळून त्याला इतकं भंडावून सोडायचं, इतकं भंडावून सोडायचं की बिचारा दुसरं स्टेशन आलं की गायब. अहमदाबाद सुंदर आणि स्वच्छ शहर. लष्कराच्या त्या भव्य परिसरात 10 दिवस कसे गेले ते कळलंच नाही. सकाळी अस्सल तुपातला शिरा, ग्लासभर अस्सल दूध, दुपारी छान जेवण, संध्याकाळी ताक किंवा लस्सी आणि रात्री पुन्हा ताजं चांगलं जेवण. जेवणाचे बिलकुल हाल नाहीत, त्यामुळे तिथं असलेल्या 4-5 हजार मुली खूपच खुश. रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आपापल्या प्रदेशातले, त्यानंतर अनेक शिबिरांना उपस्थित राहिले. अहमदनगरच्या शिबिरात होते, नागपूरजवळच्या कामठीच्या शिबिरात होते. कामठीचं शिबिर म्हणजे आरडी परेडसाठी सिलेक्शन कॅम्प होता आणि अगदी मोजक्याच मुली महाराष्ट्रातून तिथं गेलेल्या होत्या. हा कॅम्प फार कठीण असतो. आरडी म्हणजे रिपब्लिक डे, अर्थात प्रजासत्ताक दिन परेडसाठी पूर्ण महाराष्ट्रातून 4-6 मुलींची निवड करायची होती. त्यामुळे पहाटे लवकर उठणं, चहा घेऊन 4-5 तास परेड करणं असं चालायचं. मार्च पास्ट, फर्स्ट एड, मेडिकल, शूटिंग, फायरिंग, स्ट्रेकिंग या आणि अन्य अनेक प्रकारात ते परीक्षा घ्यायचे. तिथं माझी निवड झाली. पण औरंगाबादला आल्यावर काय झालं माहीत नाही, आरडी परेडसाठी माझं नाव न पाठवता दुसऱ्याच एका मुलीचं नाव पाठवण्यात आलं. माझी इतकी मेहनत, माझी सगळी तयारी, सगळं सगळं वाया गेलं. केवळ माझा कुणाजवळ वशिला नव्हता, कुणा ऑफिसरच्या पुढे पुढे करण्याची माझी वृत्ती नव्हती. केंद्रीय कार्यालयामध्ये कळलं की तिथल्या काही एनसीसी शिक्षकांनी माझी मेहनत, एकूण कामगिरी पाहिलेली होती, अनुभवली होती. तेही म्हणाले, जाधव काय को बुरा मानती हो, जाने दो, बडे पहलवान को देख के आरडी के लिए दिल्ली भेजा है. इस साल नहीं अगले साल तो सही. पुढचं वर्ष म्हणजे माझं शेवटचं वर्ष होतं. अण्णासाहेब म्हणाले, आरडी परेडसाठी म्हणून 1.5 महिना आधी आणि 1.5 महिना नंतर असे एकूण 3 महिने तू अभ्यासापासून दूर राहशील. त्यातून दिल्लीची थंडी ऊन तुला सहन होईल का? तुझं ध्येय काय? BA चांगल्या प्रकारे पास होणं की NCC नाव कमावणं? तूच ठरव, तुझा तूच निर्णय घे. विचारांती त्याही वर्षी निवड होऊनही आरडीसाठी दिल्लीला जाता आलं नाही. आयुष्यातली चांगली संधी पहिल्या वर्षी हिरावून घेतली गेली आणि दुसऱ्या वर्षी मी स्वतः कमावली. पण फारसं दुःख करून घ्यायचं नाही असं ठरवून त्या अगोदरच्या 12 दिवसांच्या शिबिरासाठी दार्जिलिंगला जायचं ठरवलं. तेव्हाही संपूर्ण महाराष्ट्रातून 25-30 मुली मनमाड रेल्वे स्टेशनवर जमा झाल्या होत्या. तिथून आम्ही एक डबाच रिझर्व्ह करून गेलो होतो. 4 वर्षात सर्वात उत्कृष्ट कॅम्प कोणता झाला असेल तर तो दार्जिलिंगच्या कॅलिंगपॉंग या ठिकाणचा. सोहो बाजूनी डोंगर वेढलेले, मधल्या 20-25 एकराच्या परिसरात छोटे छोटे तंबू, प्रत्येक प्रांताचे 3-4 तंबू, गोलाकार डोंगरांच्या पायथ्याशी जवळजवळ 1,000 तंबू, 5-6 हजार मुली, 1,000 ऑफिसर आणि कर्मचारी वर्ग वेगळाच. प्रत्येक तंबूच्या सभोवती बाहेरच्या बाजूनी 3-4 फूट खड्डे, खाचा पाडून घ्यायच्या. थंडी तर जन्मात अनुभवली नव्हती एवढी. एकेका तंबूत 8-10 जणी, साधारण 10x10 11 अकराचे तंबू असावेत. आम्ही सगळ्याजणी एकमेकींना एकमेकीच्या पांघरुणात घुसमटून घेतलं तरी थंडी कमी व्हायची नाही. हातपाय पोटाशी दुमडून घेऊन शरीराचं मुटकुळं करून घ्यायचं. सकाळी म्हणजे 4:30-5 लाच भली मोठी घंटा वाजायची. उठलं तर पाहिजेच. आणि काय आश्चर्य, टेंटच्या चोहो बाजूच्या खणलेल्या खाचा पाण्यानं तुडुंब भरलेल्या असायच्या. म्हणजे रात्रभर पाऊस झालेला दिसतो. कुणीतरी माईकवरून इंग्रजीतून सांगायचं, ज्याचं त्यानं आपापल्या तंबू भोवतीचं पाणी काढून टाकावं. झालं, आधीच हातपाय गारठलेले, त्यात पुन्हा पाण्यात तेही बर्फाच्या. पण ड्युटी इज ड्युटी. भराभर सगळ्यांनी आपापले मग्गे काढले, भरभर पाणी उपसलं. लांबवर गरम पाण्याचं आधण उकळलेलं असायचं. तिकडे जाऊन तोंड धुवून घ्यायची, हातपाय धुवून घ्यायचे. आंघोळ करायचा लाग नव्हता. छे, एवढ्या थंडीच्या दिवसात आंघोळ आणि ती इतक्या सकाळी. छे छे, मुळीच नाही रे बाबा. दुपारी जेवण झाल्यावर वेळ मिळाला तर आंघोळ करायची, नाही तर सुट्टी. सुट्टी, आंघोळीला सुट्टी. सर्वांनीच आंघोळीच्या गोळ्या घेतल्या. दार्जिलिंग हिमालयातलं एक सुंदर थंड हवेचं ठिकाण, उंचावर. त्यातल्या कॅलिंगपॉंग या ठिकाणी आमचा कॅम्प. सकाळचा चहा म्हणजे मग भरून अस्सल आसामी चहा मिळायचा, भरपूर गोड, दूध कमी पण प्यायचा. गरम गरम पाणी पोटात जाणं आवश्यक असायचं. ते झालं की सकाळचा मार्च पास्ट म्हणजे पांढरा चुडीदार पायजमा, पांढरे बूट घालून तिसरी शिट्टी वाजायच्या आत पटांगणावर जमायचं. पाहता पाहता संपूर्ण पटांगण पांढरशुभ्र उमलून यायचं. आडवे उभे डावा उजवा करत वॉर्म अप व्हायचं. खांद्यावरून ओढणी उभी घेऊन कमरेला पांढऱ्या ओढण्या बांधून टाकायच्या आणि एक एक गट सरांच्या मागून पळस सुटायचा. दोघी दोघींनी हात पकडायचे. सगळा उतारच हिरवेगार डोंगर जवळ वाटायचे. धुक्यांचे ठक, दाट दाट धुकं, त्या धुक्यातून वाट काढत आम्ही डोंगर उतरणीला लागायचो. पळतच राहायचो, पळतच राहायचो. लाल भडक्क सूर्याचा सोनेरी गोळा डोंगरा पलीकडून दिसू लागताच धुकं कायम व्हायचं. आणि यावेळी 6:30-7 वाजत आलेले असायचे. पाय पळत राहायचे पण डोळे डोळे अख्ख सृष्टीचं हे सौंदर्य अधाशासारखं पीतच राहायचे. किती सुंदर तो सूर्योदय. पुन्हा इतरत्र कधी तसा दिसलाच नाही. डोंगर उतरणीवर लाल भगवी कौलारू खरं. जिकडे पाहावं तिकडे हिरवेगार चहाचे मळे, अगदी शिस्तबद्ध सैनिकांसारखे. वाफ्या वाफ्यांनी नीट ठराविक उंचीतच वाढणारे. त्यांची कटिंग्स किती व्यवस्थित केलेली असायची. जणू आमच्या आरडी परेडचे सैनिक दिल्लीला हमरस्त्यावरून मोठ्या जोशात आयटीत मार्च पास्ट करत निघाले. मधूनच एखाद दुसरं झाड, रस्त्यांच्या कडेला उंच फुलांची झाडं आणि घराघरातून डोक्याला पट्टा बांधून पाठीवर मोठमोठ्या बास्केट घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणी स्त्रिया, चहाच्या मळ्याकडे जाणाऱ्या. अहो, एवढी एवढी लहान लहान पोरं पोरी डोंगर चढण्यात पटाईत. आम्ही परतीला लागलो म्हणजे निम्मा अवसान गळून गेलेलं असायचं. पण ही पोरं ही पोरं माकडासारखी उड्या मारत केव्हाच आमच्या पुढं गेलेली असायची. खरंच निसर्गाची सगळी किमया, नाही का? कॅम्पवर आल्या आल्या आधी पांढरा गणवेश बदलून खाकी गणवेश चढवावा लागायचा. कॅम्प बेल्ट सॉक्स शूज हे सगळं घालायला बराच वेळ लागायचा. मग हातात थाळ्या घेऊन नाश्त्याच्या ठिकाणी जायचं. नाश्ता मात्र पोटभर करायचा. पोहे उपीट वा एखादा त्या भागातला नवीन पदार्थ असायचा. भूक लागली की समोर असेल ते माणूस खातो न कुरकुरता. सगळ्यांच्या संगतीत ते खाण्यापिण्यातली मजा असायची. नाश्ता संपला की 9 वाजता वही पेन घेऊन एकेका गटांनी त्यांच्या ठराविक ठिकाणी ठराविक शिक्षकांकडे जायचं. तिथे अगोदर परेड व्हायची आणि मग तिथे धडे दिले जायचे. अपघात प्रसंगी कसे वागाल, प्रथमोपचार, नर्सिंग वगैरे वगैरे शिकवलं जायचं. नंतर 1 वाजता जेवण, 3:30-4 पर्यंत विश्रांती, 4 वाजता सर्वांसमोर मेन ऑफिसरचं स्पीच. शिस्त, एकी, एकात्मता, राष्ट्र, राष्ट्राभिमान इत्यादीवर ते बोलायचे. सायंकाळी 5:30-6 सोडून द्यायचे. आणि मग काय विचारता, सकाळी पांढरा, दिवसभर खाकी रंगाचा दिसणारा परिसर आता मात्र पार बदलून गेलेला असायचा. रंगी बेरंगी फुलपाखर जशी या झाडावरून त्या झाडावर फुलांवर उडावीत, तशी प्रत्येक तंबू मधून रंगीत विविध प्रकारचे पोशाख परिधान केलेल्या मुली इकडून तिकडे हिंडताना बागडताना दिसायच्या। जणू काही फॅशन परेडच, आणि त्या त्या प्रांताचं वैशिष्ट्य घेऊनच। मग रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, त्या त्या प्रांताचा सांस्कृतिक वारसा घेऊन आलेले, त्यांच्याच भाषेतून नृत्य, कव्वाली, कविता, नकला, गीत, अनेक विविधतेतूनही शेवटी एकता, भारतीयत्व जाणवल्याशिवाय राहायचं नाही। आम्ही महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणून लावणी नृत्य सादर केलं होतं। मी नागपूर कॅम्पमध्ये तेच बसवलं होतं। अधिक कष्ट न घेता पुन्हा तेच, आणि कालावधीही कमी असल्यामुळे लावणी नृत्यच बसवलं। माझ्या स्मरणात आहे, संपूर्ण देशातून त्याला पहिलं किंवा दुसरं बक्षीस मिळालं होतं। खरंच काही दिवस इतके चांगले असतात की त्यांचं विस्मरणच कधी होत नाही। त्यापैकीच हे दार्जिलिंगचे कॅम्पचे सुंदर दिवस, फुलपाखरासारखे कधी आणि कसे उडून गेले ते कळलंच नाही, आता सुद्धा स्मरणात राहिले आहेत। त्या मुलायम सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरी आठवणी दार्जिलिंगच्या।
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 23वा भाग आपण ऐकलात। वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे।

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे जळगाव.
3: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.